त्यातला आनंद आणि समाधानाचं मोल समजेल. इतरांची भक्ती आणि विहित कर्म म्हणजे निव्वळ वेळ वाया घालवणं असं आहे. त्यामुळे आपल्याला काय हवं आहे, मग ती परमेश्वराच्या प्रति भक्ती असू देत, श्रद्धा असू देत, किंवा आपलं हातातलं जे काम आहे ते कामसुद्धा तितक्याच आनंदाने, तितक्याच निस्सीम भक्तीनं, श्रद्धेनं करणं म्हणजे खरा आनंद मिळवण्यासारखं आहे. याच विषयी आणखीन बोलणार आहोतच या गाण्यानंतर.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे. 5:36 झालेली आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपल्या संस्कृतीमध्ये पूजेत वाहण्यात येणारी फुलं पानं यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळ्या देवतेनुसार पूजा साहित्यामध्ये बदल बघायला मिळतो. आता अगदी काही दिवसातच गणेशाचं आगमन होणार आहे. गणपतीच्या पूजेत 21 पत्रींचा समावेश असतो. या पत्रींचे औषधी गुणसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे का? पिंपळ, ज्याला बोधिवृक्ष असं म्हणतात, गौतम बुद्धांना याच झाडाखाली आत्मज्ञान प्राप्त झालं होतं. हवा शुद्ध करण्यासाठी हे एकच झाड अगदी एअर कूलर सिस्टीमच्या 5 काम करतं. त्याच्या पानात औषधी गुणधर्म असतात आणि म्हणूनच या पानावर मुलांना जेवूसुद्धा घातलं जातं. पिंपळाची लाख म्हणजेच राख खडी साखरेसोबत दिल्यानंतर चांगली झोप लागते. त्यानंतरचं फूल असतं जाई. या वनस्पतीला जस्मिन असं सुद्धा म्हणतात, जी शहरात मोठ्या प्रमाणात दिसते. तोंड आल्यानंतर जाईची पानं खातात. तसंच जुन्या जर जखमा असतील तर त्या जखमांवर जाईचा पाला लावला जातो. ही वेल सुगंधी फुलांची आहे. त्यानंतर आहे अर्जुन. हाडं जोडणारी वनस्पती म्हणून हिला ओळखतात. या वृक्षाचा उल्लेख रामायणात सुद्धा आढळतो. हृदयरोगावर ही वनस्पती अतिशय उपयोगी ठरते, ज्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण अधिक असतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुई, ज्या वनस्पतीला मंदार म्हणून सुद्धा ओळखतात. ओसाड जागेत ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर दिसते, जिला पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाची फुलं येतात. हत्ती रोगावर उत्तम औषध आहे. कुष्ठरोगावर सुद्धा याचं औषध प्रभावी ठरतं आणि पांढरी रुई गणेशाला अधिक प्रिय असते. मारवा ही सुवासिक वनस्पती असून वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा, भाजणं किंवा कुठल्याही कारणामुळे त्वचेवर आलेल्या डागांसाठी ही वनस्पती उपयोगी ठरते. नवीन संशोधनात तर मारव्यापासून कर्करोगावर सुद्धा औषध तयार करण्यात यश आलेलं आहे, जी वनस्पती घरात अगदी कुंडीत सुद्धा आपण लावू शकतो. त्यानंतरचं महत्त्वाचं पान म्हणजे कण्हेरी, जिची पानं आणि मुळांचा साठा औषधी आहे. परसबागेत हमखास दिसणारी ही वनस्पती एक विषारी झुडूप आहे, ज्याच्या फुलांना सुगंध असतो. वातविकारावर या तेलाचा जास्त वापर केला जातो. देवदार अर्थातच महाकाय वृक्ष पश्चिमघाट हिमालयात आढळतो. या वृक्षाचं लाकूड अतिशय मजबूत आहे. कफ, पडस, संधिवात यासाठी याचा रस फायदेशीर ठरतो. डोरली या रोपाला काटे रिंगणी म्हणून सुद्धा ओळखतात. या वनस्पतीच्या पानावर सुद्धा काटे असतात. त्वचारोग, पोटातले विकार, मूत्ररोग हे झुडूप या सगळ्यावर फायदेशीर ठरतं. डाळिंब, आपल्याकडे आरक्त किंवा गणेश अशा दोन जाती मोठ्या प्रमाणाला बघायला मिळतात. देखणी फुलं काहीशी काठेरी झुडूप आहे आणि ज्याचा उपयोग जंतावर अतिशय गुणकारी केला जातो. आणखीही काही फुलं पानं आहेत, त्याचा उल्लेख आपण करणार आहोत. ही गाणी ऐकूया आणि मग आपला संवाद असा चालू ठेवूया. वंदन या कार्यक्रमात स्वप्नासह.

कार्यक्रम सुरू आहे मंडळी. 5:47 झालेली आहेत. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि गणेश पूजेत ज्या 21 पत्रींचा समावेश होतो त्यांचे औषधी गुणधर्म आपण पाहतो आहोत. दुर्वा जी गवताच्या जातीची एक वनस्पती आहे, पांढरी अर्थातच श्वेत किंवा निळा या दोन जाती आहेत. दुर्वा गणेशाला प्रिय आहेत. आपल्याकडे जिला हरळ असं सुद्धा म्हणतात. नाकातून रक्त येणं, ताप, अंगातील दाह कमी करण्यासाठी दुर्वांचा रस हा अमृतासमान असतो. तुळस जी वनस्पती 24 तास ऑक्सिजन देणारी आहे. डासांना पळवून लावणारी तुळस जवळपास प्रत्येक घरात आपल्याला पाहायला मिळतेच. तुळशीत सुद्धा राम आणि कृष्ण असे दोन प्रकार असले तरी आणखीन 3-4 इतर प्रकारही आहेत. कफ, दम, सर्दी, कीटकदंश तसेच कॅन्सरसारख्या रोगांवर सुद्धा तुळशीचा रस औषध उपयोगी पडतो. याच विषयी आणखीन बोलणार आहोतच या गाण्यानंतर.

5:54 झालेले आहेत, कार्यक्रमाच्या निरोपाची वेळ झालेली आहे. गणपतीला वाहणाऱ्या 21 फुलांची आणि पत्रींविषयी आपण बोलत आहोत, ज्यामध्ये आपण धोत्रा या वनस्पतीचा उल्लेख करायलाच हवा. धोत्र्याचा काळा, पांढरा आणि राजधोत्रा अशा 3 जाती आहेत, ज्या वनस्पतीपासून अफ्रोपिन नावाचं औषध काढतात आणि वेदनानाशक म्हणून त्याचा उपयोगसुद्धा केला जातो. बेलपत्र, शंकराचं बेलपत्र सगळ्यांना परिचित आहेच, ज्याचा उपयोग पोटातील जंतावर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड, उष्णता आदींसाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. पावसात आढळणारी वनस्पती म्हणजेच माका. माका रसायन आहे, जे रसायन कुठल्याही प्रकारचा रोग होऊ न देणारं औषध आहे. याशिवाय मधुमालती वेल ही सहज आपल्याला बघायला मिळते, ही एक काष्ठवेल आहे. गुलाबी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची फुलं आणि सदाहरित पानं हे त्यांचं वैशिष्ट्य, ज्याचा उपयोग फुफ्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधीदुखी किंवा पोटातल्या कृमी कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हातग्याला आपण अगस्ती म्हणून सुद्धा ओळखतो. या फुलांची भाजीसुद्धा छान

लगते ज्यामध्ये अनेक जीवनसत्वांचा खजिना आहे. याशिवाय केवडा जी वनस्पती समुद्र किनाऱ्यावर मोठ्या आढळते आणि जी वनस्पती थायरॉईडच्या दोषावर गुणकारी ठरते. अशा या 21 पत्री आपण गणपतीला वाहत असतो. फुलं आणि पत्रींचा समावेश आपण करत असतो. गणरायाचं आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे आणि आपण सगळेजण त्या गणेशाच्या स्वागतासाठी अगदी उत्सुक झालेलो आहोत. तर यावेळेला जेव्हा आपण ही पत्री किंवा फुलं वाहणार आहोत तेव्हा त्याचा औषधी गुणधर्मांचा सुद्धा नक्कीच विचार करूया. हे छानसं गाणं आणि या गाण्यानंतर वंदन या कार्यक्रमातनं मी स्वप्ना आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. ठीक 6 वाजता आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र आणि 6:05 रेनबो फंडे हा कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा तुमच्यासोबत असणार आहेस. तेव्हा वंदन या कार्यक्रमापुरती स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

यानंतर आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त. कुलाबा इथं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता 78%, तर सांताक्रूज इथं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस आणि हवेतील सापेक्ष आर्द्रता 80% नोंदवण्यात आलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढल्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरींची शक्यता नोंदवण्यात आलेली आहे. याशिवाय कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 आणि 26 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता नोंदवण्यात आलेली आहे. दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम अरबी समुद्रावर ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे या काळात मच्छीमार बांधवांनी योग्य ती काळजी घ्यावी. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढल्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरींची शक्यता नोंदवण्यात आलेली आहे. याबरोबर हे हवामान वृत्त संपलं.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का, माझे गुडघे भयंकर।

0: डॉक्टर खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो.

रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि आपल्या मधाळ आवाजाने 5 दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या आघाडीच्या पार्श्वगायिका आशा भोसले, 8 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस, हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत खट्याळ, मादक, उडत्या चालीच्या गाण्यांनी म्हणणाऱ्या आशा भोसले यांनी भावपूर्ण दर्दभऱ्या गाण्यांमधनं सुद्धा आपली प्रतिमा सिद्ध केली. त्यांची मराठी भावगीतं त्यांनी अजरामर केली आहेच, पण प्रदीर्घ काळ अनेकविध प्रकारची गाणी आपल्या सहज शैलीत गाऊन चिरतरुण चतुरस्त्र गायिका म्हणून त्यांनी लोकप्रियतासुद्धा मिळवलेली आहेच. कसं आहे, स्वरांना जर भावना असतील आणि त्या भावनांना एक चेहरा असेल तर, आणि त्या चेहऱ्याला जर आवाज असेल तर तो आवाज आशाताईंचाच असेल. कधी मिश्किल, कधी हळवा, कधी प्रेमळ, कधी विरहाने ओथंबलेला, कधी मनाला गुदगुल्या करणारा, तर कधी अंतर्मनाच्या अगदी खोल कप्प्यात जाऊन अलगद स्पर्श करणारा. आजचा आपला हा स्वरप्रवास आहे अशा गायिकेचा, ज्यांनी हिंदीबरोबर मराठी संगीत विश्वालासुद्धा आपल्या स्वरांनी समृद्ध केलेला आहे. अगदी बरोबर, आशा भोसले, मराठी भावगीतांचा स्वरप्रवास. भावगीत म्हणजे नेमकं काय हो? तर भावगीत म्हणजे मनात उमटलेली एखादी भावना शब्दांमध्ये गुंफलेली आणि स्वरांच्या माध्यमातनं आपल्यापर्यंत पोहोचलेली. आणि जेव्हा हे भावविश्व आशाताईंच्या आवाजातनं आपल्यापर्यंत येतं, तेव्हा या शब्दांना एक वेगळीच जिवंतता येते. चला तर मग आजच्या या स्वरप्रवासाची सुरुवात करूया. आशा भोसले यांना या स्वरांमधनं आदरांजली देऊया.

भावगीत, नाट्यगीत, भजन, भक्तिगीत, लावणी, कव्वाली, डिस्को, प्रेमगीत, द्वंद्वगीत, गझल ते अगदी आधुनिक काळातल्या रिमिक्स अशा वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊन त्या गाण्याचा आवाका सिद्ध करणाऱ्या आशा भोसले. किती विलक्षण असतं ना एखादं गाणं. गाणं संपतं पण त्याचा स्वर आपल्या मनात थांबतो आणि आशाताईंच्या गायकीचं हेच वैशिष्ट्य आहे मंडळी. त्यांच्या आवाजात एकाच वेळी नाजूकपणा आणि आत्मविश्वास, कोमलता आणि चैतन्य जाणवतं. मराठी गाण्यांमध्ये त्यांनी अनेक प्रकारची गाणी गायली. भावगीत असो, चित्रपटगीत असो, भक्तिगीत असो, नाट्यसंगीत असो किंवा लावणी असो, प्रत्येक प्रकाराला त्यांनी आपल्या स्वतंत्र शैलीनं समृद्ध केलं. भावगीतांमध्ये त्यांच्या आवाजाचा एक वेगळाच पैलू जाणवतो, कारण भावगीताला केवळ सूर पुरत नाही ना, त्यासाठी लागते ती भावनेची जाणीव, शब्दांच्या मागे दडलेली भावना ओळखण्याची ताकद, आणि ही ताकद आशाताईंच्या गायकीत अगदी ठळकपणे जाणवते.

प्रेम या एका शब्दात किती भावना सामावलेल्या आहेत ना. पहिलं प्रेम, भेटीची ओढ, आठवणी, विरह, प्रतीक्षा. मराठी भावगीतांनी प्रेमाच्या या सगळ्या छटा आपल्या मनापर्यंत पोहोचवल्या. आशाताईंच्या आवाजातलं प्रेमगीत ऐकलं ना की त्यात वेगळीच प्रेमाची भावना ऐकू येते. त्या भावनेभोवती असलेली हुरहुर, लाज, अपेक्षा, एक अँड गोडशी अशी अस्वस्थतासुद्धा जाणवते. आणि म्हणूनच त्यांच्या स्वरांमध्ये प्रेम हे कधी शब्दांमध्ये असतं तर कधी दोन शब्दांमधल्या शांततेतसुद्धा असतं. हे छानसं गाणं ऐकूया आणि मग आपला संवाद असा चालू ठेवूया रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अग शिल्पा येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः।

चिरतरुण चतुरस्त्र पार्श्वगायिका आशा भोसले यांच्याविषयी आपण बोलत आहोत. आणि कधी कधी एखादं गाणं आपण ऐकतो आणि अचानक एखादी जुनी आठवण जागी होते, एखादी व्यक्ती आठवते, एखादा प्रसंग आठवतो, एखादा ऋतू आठवतो आणि नकळत आपण त्या काळात परत जातो. गाणं खरं तर आठवणींचं घर असतं असं म्हटलं तरी काही हरकत नाही, नाही का? आणि आशाताईंच्या आवाजातली अनेक गाणी अशीच आपल्या आठवणींच्या घरात कायमची राहून गेलेली आहेत. त्यांच्या आवाजाचा आणखी एक सुंदर पैलू म्हणजे काय माहिती आहे का मंडळी? नैसर्गिकता. गाणं कितीही भावूक असलं तरी त्यात कृत्रिमपणा जाणवत नाही. शब्द अगदी सहजपणे उच्चारले जातात, स्वर सहजपणे वाहतात आणि भावना सहजपणे मनात उतरतात. ही सहजता मिळवणं अत्यंत कठीण असतं बरं का. गायकाला सूर माहीत असणं आवश्यक आहेच, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे त्या सुरामागची भावना समजणं. आणि आशाताईंनी ही भावना आपल्या गायकीतून वारंवार सिद्ध केलेली आहे. कसं आहे ना, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असं एखादं गाणं नक्की असेल जे ऐकलं की तुम्हाला एखादी व्यक्ती आठवते किंवा एखादा काळ आठवतो, मन शांत होतं. कदाचित ते गाणं आशाताईंचंही असेल, कारण काही आवाज हे केवळ कानापर्यंत पोहोचत नाही तर ते थेट मनापर्यंत पोहोचत असतात.

मराठी संगीताची परंपरा अत्यंत समृद्ध आहे. अगदी संत साहित्यापासून भावगीतांपर्यंत, नाट्यसंगीतापासून चित्रपट संगीतापर्यंत मराठी गाण्यांनी अनेक पिढ्यांना भावनांची भाषा दिली. आशाताई या परंपरेतला एक अत्यंत महत्त्वाचा सूर आहे. त्यांच्या आवाजात आधुनिकतेचा स्पर्श आहे, पण मराठी भाषेचा गोडवा कायम आहे. आणि म्हणूनच त्यांचं मराठी गाणं ऐकताना आपल्याला आपलीच भाषा, आपलीच माणसं आणि आपलंच भावविश्व भेटल्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. त्यांच्या गायकीचा विचार करताना गीतकार आणि संगीतकारांचा उल्लेख करावाच लागेल, कारण सुंदर गीत तयार होतं तेव्हा त्यामागे अनेक कलाकारांची संवेदनशीलता असते, नाही का? गीतकार शब्द देतात, संगीतकार त्या शब्दांना चाली देतात आणि गायक त्या चालीला जीव देतो. आणि आशाताईंच्या आवाजानं अनेक शब्दांना जीव मिळालेला आहे. काही शब्द त्यांच्या आवाजामुळे आपल्या स्मरणात अगदी कायमचे राहिलेले आहेत. भावगीताचा आणखी एक महत्त्वाचा रंग म्हणजे विरह. विरह म्हणजे केवळ दुःख नाही बरं का, तर विरह म्हणजे आठवण, प्रतीक्षा, न बोललेले शब्द आणि मनात जपलेली एखादी व्यक्ती. आशाताईंच्या आवाजातला विरह हा आक्रोश करणारा नाही हो, तो अगदी शांतपणे मनाला स्पर्श करतो. जणू कुणीतरी जवळ बसून म्हणतंय की मी आहे तुझं दुःख ऐकायला. आणि म्हणूनच त्यांच्या विरह गीतामध्ये सुद्धा एक वेगळीच ऊब जाणवते.

सुरुवातीच्या काळात आशा भोसले यांनी विशेषतः अवीटगोडीची मराठी भावगीतं आणि शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या आपल्या नाट्यगीतांद्वारे रसिकांना प्रभावित केलं आणि त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या ख्यातनाम संगीतकारांनी त्यांच्या गायनशैलीचा खऱ्या अर्थानं वापर करून घेतला. पण त्यांची कारकिर्द विशेषतः गाजली ती ओपी नय्यर आणि आर डी बर्मन या संगीत दिग्दर्शकांसोबत. या दोन्ही संगीतकारांबरोबर त्यांचे सूर जमले आणि त्यांनी त्यांच्या प्रतिभेला पूर्ण न्याय दिला. आता आपण थोडंसं त्यांच्या आवाजातल्या चैतन्याकडे वळूया, कारण आशाताई म्हणजे फक्त हळवी गाणी नाहीत बरं का, तर त्यांच्या आवाजात विलक्षण खट्टाळपणा, लयकारी आणि उत्साहसुद्धा आहे. मराठी लावणी आणि इतर चैतन्यमय गाण्यांमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या आवाजाची ही बाजू अगदी प्रभावीपणे दाखवून दिलेली आहे. एका गायिकेच्या आवाजात इतके वेगवेगळे रंग असू शकतात हे त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिलं की जाणवतंच, अगदी कोमल भावगीतांपासून ते चैतन्यमय लावणीपर्यंत आशाताईंचा स्वर अगदी सहजपणे प्रवास करतो.

0: आता चांगलं झालं की
1: लगीन झालं गोंधळ झाला. आता एक काम हो उरलं.
0: आता आणि काय उरलं.

एखादा आवाज अनेक दशक जुना असला तरी तो आजही तितकाच ताजा वाटू शकतो आणि आशाताईंच्या आवाजाबाबत अगदी ही गोष्ट खरी आहे बरं का. पिढ्या बदलला, संगीताची साधनं बदलली, गाण्याच्या शैली बदलल्या, पण आशाताईंच्या आवाजाचं आकर्षण कायम राहिलेलं आहे. कारण तो आवाज केवळ एका काळाचा नाही हो, तर तो भावनेचा आवाज आहे. आजच्या डिजिटल युगात आपण म्हणूया गाणी ऐकण्यासाठी आपल्याकडे अनेक साधनं आहेत, पण पूर्वी गाणं ऐकण्यासाठी रेडिओसमोर असणं बसणं हा एक सुंदर अनुभव होता. आकाशवाणीवरून एखादं गाणं आवडतं लागलं की घरातली कामं थांबायची, कुणी गुणगुणायचं, कुणी गाण्याची ओळ मनात साठवायचं आणि गाणं संपल्यानंतरही त्यांचा स्वर घरभर दरवळत राहायचा. रेडिओच्या या आठवणींमध्ये आशाताईंच्या गाण्यांना एक विशेष स्थान आहे, नाही का. मराठी भावगीतांनी स्त्री मनातल्या अनेक भावना व्यक्त केल्या. स्वप्न, नाती, प्रेम, वाट पाहणं, आठवणी, स्वतःशी केलेला संवाद आणि आशाताईंच्या आवाजात या भावना ऐकताना एक वेगळीच आत्मीयता जाणवते. कारण त्यांच्या स्वरातली स्त्री मनाची जाणीव ही अत्यंत सूक्ष्म आहे आणि म्हणूनच त्यांचं गाणं ऐकताना अनेकदा असं वाटतं, अरे हे तर माझ्याच मनातलं गाणं आहे. संगीताचं सामर्थ्य काय असतं ते आपल्याला काही शिकवत नाही, उपदेश करत नाही, पण तरीही आपल्याला काहीतरी जाणून देतं. आशाताईंच्या स्वरांमधनं हेच होतं ना. कधी आपण हसतो, कधी डोळे पाणवतात, कधी जुनी आठवण जागी होते, कधी मनाला नवी उमेद मिळते आणि हीच संगीताची खरी ताकद आहे. हे छानसं गाणं आपण ऐकणार आहोत, पण त्या अगोदर ऐकणार आहोत एक संदेश आणि मग आपला संवाद असं चालू राहणार आहे रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेव।

राष्ट्रीय पुरस्कार, असंख्य फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेश पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे 15 जास्त पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके सन्मान आशाताईंना 2000 प्रदान करण्यात आला होता. याशिवाय भारत पाकिस्तान असोसिएशनचा नाइटिंगेल ऑफ एशिया हा पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते BBC आकाशवाणीच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला. आशाताईंनी आजवर सुमारे 900 चित्रपटांना आवाज दिलेला आहे आणि 14 भाषांमध्ये सुमारे 12,000 गाणी गायलेली आहेत. आज आपण या आशाताईंच्या मराठी भावगीतांचा प्रवास करतो आहोत आणि या प्रवासात आपल्याला जाणवतंय, गाणं संपतं पण भावना संपत नाही, स्वर थांबतो पण आठवण थांबत नाही आणि आवाज शांत होतो पण तो मनात कायम घुमत राहतो. आशाताईंच्या स्वरांबद्दल बोलताना एका वाक्यात सांगायचं झालं ना तर आशाताई म्हणजे मराठी गीतविश्वाला लाभलेला एक असा स्वर ज्यानं शब्दांना केवळ चाल दिली नाही तर त्यांना भावना दिलेली आहे. या थोर गायिकेला FM रेनबो परिवारातर्फे विनम्र आदरांजली.

मंडळी, यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन विज्ञापना गोकर्णकर. प्रसारित करत आहोत कार्यक्रम सुभाषित गुंजनम.

श्रोते हो नमस्कार। भारतीय संस्कृतीने माणसाच्या जीवनात सत्संगाला म्हणजेच सज्जनांच्या सहवासाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं आहे। या सुभाषितात त्याच सत्संगाचं सामर्थ्य अतिशय नेमक्या शब्दात व्यक्त झालं आहे। एक संस्कृत कवी म्हणतो,

सज्जन पुरुषाचं दर्शन होणं हेच पुण्य आहे. किंबहुना तीर्थक्षेत्रांपेक्षाही सज्जन श्रेष्ठ आहेत.

तीर्थयात्रेचं पुण्य मिळण्यास कदाचित कालावधी लागतो, परंतु एखाद्या संत पुरुषाचा, ज्ञानी व्यक्तीचा किंवा सद्गुणी माणसाचा सहवास लाभला तर त्याचा परिणाम क्षणात आपल्या मनावर उमटू शकतो. तीर्थक्षेत्र आपल्याला काय देतं? आपल्याला पवित्र वातावरण देतं. पण सज्जन व्यक्ती आपल्या विचारांना पवित्र दिशा देते. तीर्थ आपल्याला बाह्य प्रवास घडवतं. सत्संग मात्र आपल्याला अंतर्मनाचा प्रवास घडवतं. आपण एखाद्या महान व्यक्तीला भेटतो, त्याचे विचार ऐकतो आणि त्यांच्या आचरणाकडे पाहतो तेव्हा नकळत आपल्या मनातही परिवर्तन घडू लागतं. एखाद्या शिक्षकाचे दोन शब्द विद्यार्थ्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. आई वडिलांचा एखादा संस्कार कठीण प्रसंगी मार्गदर्शक ठरू शकतो. एखाद्या संताचा विचार निराश मनाला पुन्हा उभं करू शकतो. म्हणूनच चांगली माणसं आपल्या आयुष्यात असणं ही देखील एक प्रकारची अमूल्य संपत्ती आहे. माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या केवळ बुद्धीने घडत नाही तर त्याच्या संगतीनेही घडतं. आपण कोणाचे विचार ऐकतो, कोणाचं अनुकरण करतो, कोणासोबत वेळ घालवतो यावर आपल्या विचारांची दिशा अवलंबून असते. सुगंधी फुलांच्या सहवासात राहिल्यावर वस्त्रालाही सुगंध येतो. त्याचप्रमाणे सद्गुणी व्यक्तींच्या सहवासात राहिल्यावर आपल्या स्वभावातही सद्गुण रुजतात. आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञान प्रधान युगात हा संदेश अधिकच महत्त्वाचा आहे. आपल्या भोवती असंख्य आवाज आहेत, पण त्यातून योग्य आवाज ओळखणं आवश्यक आहे. प्रसिद्धीपेक्षा चारित्र्य मोठं, संपत्तीपेक्षा संस्कार मोठे आणि बोलण्यापेक्षा आचरण मोठे हे शिकवणारे लोक आपल्या जीवनात असणं हीच खरी भाग्याची गोष्ट आहे. म्हणूनच आपण केवळ चांगल्या माणसांचा शोध घेऊ नये, तर आपण स्वतःही कोणाच्या तरी जीवनाला योग्य दिशा देणारे सज्जन बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण एका चांगल्या व्यक्तीचा सहवास केवळ एक दिवस बदलत नाही, तो कधी कधी संपूर्ण जीवनाची दिशा बदलून टाकतो. म्हणूनच तर म्हटलं आहे,

श्रोत्यो, नुकताच आपण कार्यक्रम ऐकलात सुभाषित गुंजनम. यानंतर ठीक 7:10 आपण ऐकू शकणार आहात मराठी बातमीपत्र, आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपली भेट होणार आहे 7:20 रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. तेव्हा ऐकत राहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.

आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार। मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार। आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन। परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 या परिषदेचं उद्घाटन होणार आहे। मुंबईत होणाऱ्या या परिषदेत डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात भारताला प्रमुख स्थान मिळवून देणं आणि आर्थिक समावेशन याविषयी चर्चा होणार आहे। क्षमता असलेला देश ते प्रभावी देश अशी भारताची ओळख निर्माण करणं हे जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावी वित्त तंत्रज्ञान परिषदेचं उद्दिष्ट आहे। नागरिक उद्योग आणि अर्थव्यवस्थांसाठी नवनवीन वित्तीय तंत्रज्ञानाचा विश्वासार्ह समावेशक आणि परिणामकारी उपयोग कसा करता येईल यावर या परिषदेतल्या संवाद सत्रांमध्ये चर्चा केली जाईल। देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर जागतिक भांडवलाचं केंद्र महत्वाचं केंद्र म्हणून वेगानं उदयाला येत आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे। पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीत ते काल गोव्यात पणजी इथं बोलत होते।

राज्याची स्टार्टअप परिसंस्था आणि मुंबईचा वाढता जागतिक दर्जा या बाबींचा त्यांनी ठळकपणे उल्लेख केला. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसंच किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी गृहमंत्रालय विशेष प्रयत्न करणार असल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काल राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला. स्वच्छ वायू सर्वेक्षणाअंतर्गत राज्यस्तरीय कामगिरीसाठी पुण्यातले प्रभाग क्रमांक 4 आणि 7 तसंच अमरावतीमधला प्रभाग क्रमांक 12 यांची निवड करण्यात आली आहे. पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधल्या कथित गैरप्रकाराविरोधात काल पुण्यात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम सहभागी झाले होते. या आंदोलनाआड विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे नवनाथ बन यांनी केला आहे. दरम्यान राज्यातली भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय कृती गटाची स्थापना केली आहे. हा गट राज्यातल्या 6 विभागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा करणार आहे. यातून त्यांच्या सूचना, अडचणी आणि अभिप्राय जाणून घेतले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पत्रकाद्वारे दिली आहे. एमपीएससी पेपरफुटीबाबत तक्रार दाखल होताच आयोगानं पोलिसात तक्रार दिली असून अशा घटना टाळण्याच्या उद्देशानं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे असं स्पष्टीकरण आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. मराठा समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्र उपलब्ध व्हावीत यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतींमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणावरील निर्णयांच्या अंमलबजावणीसंदर्भात दृकश्राव्य माध्यमातून काल झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. वंशावळी नोंदी आणि कायदेशीर नियमांचं पालन करूनच प्रमाणपत्र दिली जातील असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसंच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गातल्या ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झाले आहेत त्यांना 4 डिसेंबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करता येईल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर नोंदणीसाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी 25 दिवसांचा असा समान असणार आहे. केंद्र सरकारनं तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात काल निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात दिली. यापूर्वी पश्चिम आशियातील संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या तणावामुळे हा कालावधी शहरी भागांसाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागांसाठी 45 दिवस असा ठेवण्यात आला होता. युवकांनी बौद्धिक क्षमता आणि देशाच्या सांस्कृतिक समृद्धीला नीतीमूल्यांची जोड दिल्यास विकसित भारत घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरेल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला. नागपूर इथं झालेल्या माध्यम परिषदेत

च्या समारोप सत्रात ते काल बोलत होते। दोन दिवसांच्या या परिषदेत माध्यम, नेतृत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध विषयांवर चर्चा झाली। चला शाळेत जाऊया अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे। या अभियानाच्या माध्यमातून भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जपणूकही करण्यात येईल असं ते म्हणाले। शालेय शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते। या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सर्व शाळांना 8, 9, 22 आणि 23 सप्टेंबर तसंच 7 आणि 8 ऑक्टोबरला भेट देणार असल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली। गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या हालेवारा आणि तोडसा इथल्या दोन आश्रमशाळांचं आदर्श आश्रमशाळांमध्ये तर बुर्गी आणि पैमा इथल्या जिल्हा परिषद शाळांचं आदर्श शाळांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे। या चारही शाळांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस आणि तातडीची पावलं उचलावीत अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातल्या सकल धनगर समाजानं केली आहे। याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे। यवतमाळमधलं आदिवासी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांचं गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन काल मागे घेण्यात आलं। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली, त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवलं। श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी काल त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकरसह राज्यातल्या सर्वच प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। श्रावणी सोमवारनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं कावड यात्रा काढण्यात आली। पश्चिम घाट क्षेत्रातल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याच्या 5 तालुक्यांमधल्या 311 गावांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे। उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी काल ही माहिती दिली। या क्षेत्रातल्या ज्या स्थानिक नागरिकांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे अशा व्यक्तींना 60 दिवसांच्या आत आपले आक्षेप किंवा हरकती लेखी स्वरूपात पर्यावरण मंत्रालयाकडे नोंदवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। हवामान। येत्या 24 तासात कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार। मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन। परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्स वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मी स्वप्ना पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते।

हा कार्यक्रम सुरय मंडळी दिनविशेषांविषयी बोलत असताना आजचा आणखी एक विशेष म्हणजेच बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात त्या तरुतळी विसरले गीत सखी शेजारणी अशी एकाहून एक सगळ्यांच्या ओठी असणारी गाणी लिहिणारे वामन रामराव कांत अर्थातच वारा कांत यांचा 8 सप्टेंबर हा स्मृती दिवस. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नांदेड इथं झालं, इंटरपर्यंतचं शिक्षण हैदराबाद इथं केलं आणि त्यानंतर त्यांनी गीतकार म्हणून त्यांची कारकिर्द सुरू केली. विहंगमाला या नियतकालिकेचे संपादक म्हणून त्यांनी काम केलं. याशिवाय भारतीय आकाशवाणीच्या वेगवेगळ्या केंद्रांवर मराठी विभाग प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून ते सेवानिवृत्त झाले होते. दोनुली, पहाट तारा, बगळ्यांची माळ, मरणगंध, मावळते शब्द, रुद्रवीणा, वाजली विजेची टाळी, वेलांटी, शततारका, सहज लिता लिता असे त्यांनी 19 काव्यसंग्रह लिहिले. वाराकांत यांचं एक छोटेखानी चरित्र कविवर्य वाराकांत हे उजबळमकर यांनी लिहिलेलं असून ते कालिंदी प्रकाशनाने सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे. या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. 1962 साली वेलांटी या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर मरणगंध या नाट्यकाव्यास सुद्धा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. दोनीली या त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार, मावळते शब्द या काव्यसंग्रहाला सुद्धा महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार. याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मय सेवेसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ

वाङ्मय सेवेसाठी गौरववृत्ती सन्मान सुद्धा त्यांना देण्यात आला होता. या थोर कविवर्याला FM रेनबो परिवारातर्फे विनम्र आदरांजली.

0: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती
1: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास संस्कृती वारसा मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम
0: अंकुर थॉम बयॉन बांटी श्री सह 14 मंदिरे नॅशनल म्युझियम टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य
1: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले शाकाहारी भोजन 5-star हॉटेल्स आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट
0: विमान प्रवास व्हिसा सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त
1: ऑनलाईन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली संपर्कासाठी फोन 98 21 40 38 38
2: फोन पुन्हा एकदा 98 21 40 38 38
3: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
4: रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी आणि 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो लोकांमध्ये शिक्षणाचं महत्व जागरूकता वाढवणं आणि निरक्षरता दूर करणं हा मुळात हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश युनेस्कोने 26 ऑक्टोबर 1966 रोजी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे 1966 पासूनच हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली साक्षरतेमुळे व्यक्तीचा बौद्धिक आणि सामाजिक विकास होतो सक्षम आणि समृद्ध समाज घडवण्यासाठी अर्थातच शिक्षण आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय सहकार्यातनं शिक्षण विज्ञान आणि सांस्कृतिक विकास आणि त्यातूनच शांतता आणि सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाच्या साक्षरतेचं महत्व लक्षात घेऊन 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे तेव्हा सगळ्या श्रोत्यांना जागतिक साक्षरता दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

श्रोता हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत महालक्ष्मीच्या धोबी घाटाच्या गोष्टीचा तिसरा भाग. झपाट्यानं वाढणाऱ्या मुंबईतल्या फोर्ट परिसराचा चेहरा मोहरा बदलायचा असं गव्हर्नर सर बार्टल फ्रीअर यांनी ठरवलं. आणि आत्ताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ठिकाणी, म्हणजे त्या काळातल्या व्हिक्टोरिया टर्मिनस या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी असलेला धोबी घाट हलवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यावेळी डब्ल्यू जी पेडर हे म्युन्सिपाल्टीचे कमिशनर होते. बोरीबंदरच्या धोब्यांना अन्यत्र जागा

0: जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारनं घ्यायला हवी असा त्यांचा आग्रह होता. धोबीजा एस्प्लनेड फी फंड समितीला विहाराच्या पाण्याचं भाडं देत होते, त्या समितीचा मात्र धोब्यांना पर्यायी जागा द्यायला विरोध होता. ही संपूर्ण जागा सरकारची असल्यामुळं सरकारला ती ताब्यात घेण्याचा पूर्ण अधिकार असून धोब्यांनी आपली सोय स्वतःच करावी त्यासाठी सरकारला भरीस पाडू नये असं कमिटीचं म्हणणं होतं. परंतु कमिशनर पेडर आपल्या म्हणण्यावर ठाम होते. या जागेवर सरकार एवढाच धोब्यांचाही हक्क कसा आहे हे स्पष्ट करताना पेडर म्हणाले, हे धोबी या ठिकाणी नेमके कधीपासून कपडे धुवायचं काम करतायत त्याची कागदपत्र उपलब्ध नाही, परंतु ते खूप पूर्वीपासून या ठिकाणी कपडे धुलायचं काम करतायत. ही एक प्रकारची सार्वजनिक सेवा आहे हे ओळखून सरकारनंही त्यांना कपडे धुण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक सोयी करून दिलेल्या आहेत. म्युन्सिपाल्टीनंही EFFC मार्फत त्यांना विहार तलावाचं पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या बदल्यात EFFC ला त्यांच्याकडून भाडंही मिळतंय. या सर्व गोष्टी पाहता इथल्या जागेवरचा त्यांचा वहिवाटीचा हक्क सरकारनं मान्य केल्यासारखा आहे आणि तो हक्क नाकारणं नैतिक आणि कायदेशीर दृष्ट्याही योग्य होणार नाही. धोबी घाटासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारनंच घ्यायला हवी. त्याही पुढे एक पाऊल जाऊन पेडर म्हणाले की सरकारनं जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी धुण्यासाठी आवश्यक असलेलं बांधकाम आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी म्युन्सिपाल्टी घेईल.
1: कमिशनर पेडर यांच्या आग्रहापुढे अखेर एस्प्लेनेड फी फंड कमिटीनं मान तुकवली. धोबी घाटाला पर्याय म्हणून दोन ठिकाणं दाखवण्यात आली. पहिलं ठिकाण दाखवलं ते सेंट जॉर्ज हॉस्पिटलपाशी, परंतु ती जागा पुरेशी मोठी नसून त्या ठिकाणी कपडे वाळवण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध नाही, या कारणानं पेडर यांनी ती जागा नाकारली. दुसरी जागा कर्नाक ब्रिजपाशी होती, मात्र ती पूर्वीच BPT च्या ताब्यात दिली होती. BPT नं ती जागा धोबी घाटासाठी देण्याची तयारी दर्शवली, परंतु तिथला पाणी पुरवठा, कपडे धुण्याच्या दगडाचं भाडं इत्यादी पाहता कपडे धुण्याचा दर वाढण्याची शक्यता होती, त्यामुळं पेडर यांनी हा पर्यायही नाकारला. तशी सरकारची एक जागा महालक्ष्मीला होती, परंतु ती खाजण स्वरूपाची होती, त्यात मोठ्या प्रमाणावर भरणी करावी लागणार होती. या ठिकाणी धोबीघाट उभारता येण्यासारखा होता, परंतु ती जागा उपयोगात आणण्यासाठी मोठा खर्चही येणार होता. पेडर यांनी या जागेला पसंती दाखवली. महानगरपालिकेला धोबीघाटासाठी ही जागा हवी असल्यास या जागेसाठी महानगरपालिकेनं सरकारकडे अर्ज करावा असं एस्प्लेनेड फी फंड कमिटीनं पेडर यांना सुचवलं. भविष्यात त्या जागेवर होणाऱ्या धोबीघाटाच्या बांधकामाचा सर्व खर्च मात्र म्युन्सिपाल्टीला उचलावा लागेल असं सांगायलाही कमिटी विसरली नाही.
0: म्युन्सिपाल्टीनं त्या जागेसाठी रितसर अर्ज केला, सरकारनं ती जागा देण्याची तयारीही दर्शवली, शिवाय उदार होऊन त्या जागेवर भरणी करण्यासाठी अनुदानही दिलं. वापराजोगी जागा तयार झाल्यावर त्या ठिकाणी धोबी घाटासाठी आवश्यक असलेली बांधकामं करण्यासाठी येणारा खर्च म्युन्सिपाल्टी करणार होती. बोरीबंदरच्या या घाटाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यायच्या महापालिकेनं केलेल्या ठरावाला वर्ष उलटून गेलं होतं. April 1875 सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात धोबी घाटाच्या बांधणीसाठी महापालिकेनं 30,000 रुपयांची तरतूदही करून ठेवली होती. जागेचा आराखडाही तयार होता. बोरीबंदरच्या या धोबी घाटावर 294 धोबी कपडे धुत असत, तर नवीन ठिकाणी 360 धोब्यांसाठी तरतूद करण्यात आली होती. कपडे वाळवण्यासाठी प्रशस्त जागेचीही तरतूद होती.
1: महालक्ष्मीला नवीन धोबी घाटासाठी जागा नक्की केल्याचं धोब्यांना कळवण्यात आलं. मात्र धोबी त्या ठिकाणी जायला राजी नव्हते. धोब्यांनी आपला विरोध म्युन्सिपाल्टीच्या कानावर घातला. 29 ऑगस्ट 1876 या दिवशी म्युन्सिपाल्टीत पुन्हा एकदा या विषयावर चर्चा झाली. नानाभाई बैरामजी जिजीबॉय या सदस्यांनी महालक्ष्मीऐवजी चौपाटीची जागा सुचवली, परंतु तिथली जागा मलबार हिलवर राहणाऱ्या रहिवाशांचे कपडे धुण्यासाठी राखीव असल्यामुळं ती बोरीबंदरच्या धोब्यांना देता येणार नाही असं सांगत कमिशनरांनी तो पर्याय नाकारला।

0: धोब्यांना बोरी बंदर जवळच पर्यायी जागा हवी असेल तर त्यांना लहान जागा स्वीकारावी लागेल आणि दगडावर आपटून कपडे धुण्याच्या पारंपरिक पद्धतीऐवजी अन्य पद्धतीचा वापर करावा लागेल, जेणेकरून जागा, पाणी आणि श्रम अशा तिन्ही गोष्टींची बचत होऊ शकेल असं डॉक्टर कुक या सदस्यांनी सुचवलं. महानगरपालिकेचे अध्यक्ष असलेल्या डॉक्टर थॉमस ब्लानी यांनी वॉशिंग मशीनचा पर्याय सुचवला. P&O या जहाज कंपनीनं अशा मशीन्स त्यांच्या मुंबईतल्या कार्यालयात दिलेल्या होत्या. धोब्यांशी चर्चा करून अशा पर्यायांवर विचार केला जाईल असं आश्वासन कमिशनरांनी दिलं.
1: केवळ आश्वासन देऊन कमिशनर थांबले नाही तर त्यांनी अशा मशीन पुरवणाऱ्या मे पियर्स अँड कंपनीशी संपर्क साधून मशीन्स विषयी सविस्तर माहिती देण्याची विनंती केली. कंपनीनंही महानगरपालिकेला पत्र लिहून मशीनचं कार्य कशा पद्धतीनं चालतं, त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, त्याचे फायदे तोटे काय हे तपशीलवार समजावून सांगितलं. हे सर्व ध्यानात घेऊनही नवीन धोबी घाटावर जर कपडे धुण्याच्या मशीन्स बसवायच्या असतील तर त्यामुळं कपडे धुण्याचा दर जवळपास दुपटीनं वाढेल. तो वाढलेला दर धोब्यांचा ग्राहक देऊ शकणार नाही. शिवाय गरम पाणी, वाफ इत्यादी बाबी इथल्या धोब्यांना व्यवस्थित हाताळता आल्या नाही तर अपघातांचा धोकाही राहील असंही स्पष्ट केलं. एकूण सगळा विचार करून कमिशनरांनी मशीनचा पर्याय नाकारला आणि ही योजना बारगळली.
2: श्रोतहो, आत्ताच आपण ऐकला महालक्ष्मीच्या धोबी घाटाच्या गोष्टीचा तिसरा भाग. उद्या ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

श्रोते हो, नुकताच आपण कार्यक्रम ऐकलात अज्ञात मुंबई. 7:55 झालेली आहेत आणि कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. यानंतर ठीक 8 दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्राहून मराठीतून बातम्या सहक्षेपित होणार आहे. त्यानंतर हिंदी कार्यक्रम घेऊन हिंदी आर जे आपल्यासोबत असणार आहेच. याशिवाय FM गोल्डला आर जे आदिती आणि रेनबोच्या दुपारच्या सत्रात आर जे अंजली आपल्यासोबत असणार आहे. पहाटे 5 ते अगदी आत्तापर्यंत अनेक श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम आवडल्याची पोचपावती दिलेली आहे. त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद. हे छानसे गीत आणि या गीतासह मी स्वप्ना आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. लवकरच भेटणार आहोत नवीन विषयासह नवीन उत्साहात. तोपर्यंत स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

0: 4 gold medal finals today. In the para recurve women's team gold final, India's Bhavna and Pooja will take on China's Liang Qirong and Chen Yu, with the Indian duo aiming to secure the top prize on home soil. In para recurve men's team gold final, India's Harvinder Singh and Vijay Sundi will go up against Slovakia's David Ivan and Denis Ivan. And now for a look at today's newspapers, it's over to Renu Kataria.
1: Thank you, Anuja. The news of launching a crackdown on all illegal five-story buildings by the MCD in the national capital finds coverage in all the dailies today. The Tribune writes, five top civic body officials suspended, court orders probe, flags unsafe PG culture. Defence Acquisition Council clears proposals for the three services with 98% procurements to be sourced from Indian industry. Hindustan Times headline says, from missiles to radars, DAC clears 1.1 lakh crore rupee defense boost with 300 kilometer range Sukhoi missiles on list. The Indian Express quotes ISRO chief's message to his staff, allaying apprehensions of the space agency being privatized. The headline states, no privatization, but space economy has to grow. National Film Awards ceremony to be in Gujarat this year, cites the Times of India. And finally, in a first, alternative fuels overtake petrol car sales, is a headline in the Financial Express. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Renu. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to launch development projects worth over 35,000 crore rupees from Vadodara in Gujarat today, to also inaugurate Global FinTech Fest 2026 in Mumbai. Defence Acquisition Council clears capital acquisition proposals worth over 1,10,000 crore rupees for defence forces. Luxembourg backs India's bid for permanent seat in UNSC. India joins US and 24 other countries to shape development of next generation 6G networks. Delhi police arrests three members of family that owned collapsed building in Satyaniketan area of the national capital. And India set to feature in 4 gold medal finals at World Archery Para Series in Ahmedabad today. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीसह हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 22 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट तर गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार. भविष्यातील सुरक्षित 6G दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी भारत अमेरिका आणि इतर 24 देशांच्या गटात सहभागी. संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी. आणि उत्तर प्रदेशातील 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर, आजही मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईत होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्ट परिषदेचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नागरिक उद्योग आणि अर्थव्यवस्थांसाठी नवनवीन वित्तीय तंत्रज्ञानाचा विश्वासार्ह, समावेशक आणि परिणामकारी उपयोग कसा करता येईल यावर या परिषदेतल्या संवाद सत्रांमध्ये चर्चा केली जाईल. वडोदरा इथं पंतप्रधान 35,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. तसंच ते 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं 3 विभाग देशाला अर्पण करतील. त्याचबरोबर 9,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. पश्चिम विभागातील राज्यांमध्ये आता कोणतेही वाद नाहीत ही महत्वाची बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. विभागीय परिषदांचं स्वरूप आता मर्यादित राहिलेलं नाही. या परिषदांच्या माध्यमातून जनहिताच्या योजनांच्या अंमलबजावणीवर काम केलं जात आहे, असं शहा म्हणाले. गोव्यात पणजी इथं झालेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीत ते काल बोलत होते. विभागीय परिषदेच्या माध्यमातून राज्यांमधील नद्यांशी संबंधित अनेक वाद सोडवण्यात आले आहेत, असंही त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्र 33,872 स्टार्टअप्ससह देशात प्रथम क्रमांकावर असून देशाची वित्तीय

राजधानी मुंबई ही जागतिक भांडवलाचं महत्वाचं केंद्र म्हणून वेगाने उदयास येत असल्याचं शहा म्हणाले. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काल राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना एकंदर 5,25,00,000 रुपये तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रभागांना 2,70,00,000 रुपयांची पारितोषिक प्रदान करण्यात आली. ही पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. 6G नेटवर्कच्या विकासाला दिशा देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या एका आंतरराष्ट्रीय उपक्रमात भारत सहभागी होणार आहे. या उपक्रमात अमेरिकेसह इतर 24 देशांचा समावेश आहे. अमेरिकेतील मियामी इथं G20 इनोव्हेशन मिनिस्टेरियल बैठकीदरम्यान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद आणि अमेरिकेचे वाणिज्य विभागाचे हॉवर्ड लटनिक यांच्यात बैठक झाली, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. यावेळी भारत आणि अमेरिका यांच्यात सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटर्सच्या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं या मागणीचं लक्झमबर्गचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री झेवियर बेटेल यांनी समर्थन केलं आहे. सध्याच्या जागतिक व्यवस्थेचं वास्तव प्रतिबिंबित करण्यासाठी या संस्थेत सुधारणा होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नवी दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. भारत आणि ब्राझील अशा प्रमुख देशांना सामावून घेण्यासाठी सुरक्षा परिषदेचा विस्तार केला जाऊ शकतो असंही ते म्हणाले. विद्यमान नकाराधिकार पद्धतीवरही त्यांनी यावेळी बोलताना टीका केली. बेटेल सध्या भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. संरक्षण मंत्रालयानं 3 संरक्षण दलासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना संरक्षण खरेदी परिषदेनं काल मंजुरी दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावांमध्ये भारतीय लष्करासाठी रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक रेकी वाहनं, हाय मोबिलिटी इनो व्हेकल्स आदी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज वाहनांच्या खरेदीचा समावेश आहे. भारतीय नौदलासाठी अरुद्रा रडारची खरेदी तसंच मरीन गॅस टर्बाईन्सची रचना, विकास आणि खरेदी यांसाठी आवश्यक असलेली मान्यता देण्यात आली. भारतीय हवाई दलासाठी लढाऊ विमानं, मालवाहू विमानं आणि हेलिकॉप्टर्सची युद्धसज्जता वाढवणाऱ्या विविध प्रस्तावांना तसंच इतरही अनेक प्रकारच्या खरेदी प्रस्तावांना यावेळी मान्यता देण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी 25 दिवसांचा असा समान असणार आहे. केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात काल निर्देश दिले आहेत, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिली. यापूर्वी पश्चिम आशियाई संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीत गॅस बुकिंगचा कालावधी शहरी भागांसाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागांसाठी 45 दिवस असा ठेवण्यात आला होता. दिल्लीतील सत्यनिकेतन भागातील इमारत दुर्घटना प्रकरणी इमारतीच्या मालकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पटियाला हाऊस न्यायालयात काल हजर करण्यात आलं. न्यायालयाने घरमालक आणि त्याच्या पत्नीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर त्याचा मुलगा यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुलांचं वसतिगृह असलेली ही जुनी इमारत रविवारी कोसळली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताची भूमिका जागतिक स्तरावर महत्वपूर्ण असल्याचं इराणनं म्हटलं आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या आगामी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघई काल पत्रकार परिषदेत बोलत होते. ब्रिक्स संघटना द्विपक्षीय व्यापार आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष पेजेशकियान सहभागी होणार आहेत.
पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाढ

वेगवेगळ्या आर्थिक दबावाचा सामना करत असलेल्या इराणनं पेट्रोलचे दर वाढवले आहेत. डिसेंबरनंतर ही इराणनं केलेली दुसरी इंधन दरवाढ आहे. नवीन दरवाढीनुसार महिन्याला 110 लिटर या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक पेट्रोल खरेदी करणाऱ्या देशांना आता प्रति लिटर 1,00,000 रियाल मोजावे लागतील, अशी माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. ही दरवाढ डिसेंबरपासून लागू असलेल्या दराच्या दुप्पट आहे. इराण सध्या 67% वार्षिक महागाई दराचा सामना करत आहे. इंडोनेशियातील बालीमध्ये आयटीएफ M15 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत काल झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या करण सिंगनं पुरुषांच्या गटातील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. त्याने न्यूझीलंडच्या इसाक बेक्रॉफ्टचा पराभव केला. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाज आजच्या अंतिम स्पर्धेत 4 सुवर्णपदकांच्या लढतीमध्ये सहभागी होणार आहेत. पॅरा रिकर्व महिला सांघिक सुवर्णपदक लढतीत भारताच्या भावना आणि पूजा यांचा सामना चीनच्या लियांग क्युरोंग आणि चेन यू यांच्याशी होणार आहे. तर पॅरा रिकर्व पुरुष सांघिक सुवर्णपदक लढतीत भारताचे हरविंदर सिंग आणि विजय सुंडी यांचा सामना स्लोवाकियाच्या डेव्हिड इव्हान आणि डेनिस इव्हान यांच्याशी होईल. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बरेली, एटा, शाहजहापूर, बहराइच आणि लखीमपूर खेरी या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. या भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं बरेलीमधील सर्व शाळांना पुढील 2 दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट तर गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार. भविष्यातील सुरक्षित 6G दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी भारत अमेरिका आणि इतर 24 देशांच्या गटात सहभागी. संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी. आणि उत्तर प्रदेशमधील 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर, आजही मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सारी बातें, लेकिन अभी के लिए लेते कमर्शियल ब्रेक, सुनते रहिएगा 107.1 FM रेनबो।
1: प्रॉपर्टी मॉर्गेज लोन
2: आपल्या प्रगतीसाठी मदतीला येते, आपलीच प्रॉपर्टी।
1: रेसिडेंशियल आणि कमर्शियल प्रॉपर्टी वर अर्थसहाय्य मिळवा, प्रोसेसिंग फी मध्ये सवलत,
2: व्याजदर फक्त 9.75%, रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू।
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
3: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: प्रॉपर्टी मॉर्गेज लोन
2: आपल्या प्रगतीसाठी मदतीला येते, आपलीच प्रॉपर्टी।
1: रेसिडेंशियल आणि कमर्शियल प्रॉपर्टी वर
4: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा, विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती।
5: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम।
4: अंकोर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य।
5: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले, शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट,
4: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त।
5: ऑनलाइन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली, संपर्कासाठी फोन 98 21 40 38 38।
4: फोन पुन्हा एकदा 98 21 40 38 38।

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: आपके दिल की हर ख्वाहिश पूरी करने वाली फिक्स्ड डिपॉजिट स्कीम, सुरक्षित, बेस्ट इंटरेस्ट रेट और एफडी के ढेर सारे विकल्प.
2: इंटरेस्ट रेट सर्वसाधारण ग्राहक के लिए 7.10%, सीनियर सिटीजन के लिए 7.30% मंथली और क्वार्टरली इंटरेस्ट ऑप्शंस के साथ 16 महीने, शर्तें लागू.
1: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक, एनरिच योर लाइफ.
3: बोरी बंदर स्टेशन साठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
4: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
3: April 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं.
5: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 8:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही मिळेल.

आस्थापनांवर आणि जागतिक अर्थव्यवस्थांवर कसा परिणाम होईल यावर या फेस्टमध्ये चर्चा होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधानांनी गुजरातमध्ये वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा

पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. यात JNPT इथून निघणाऱ्या मालगाडीचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातल्या उरण इथं या अंतर्गत आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध गायक आणि आसाम विधान परिषदेचे माजी आमदार भारतरत्न डॉ भूपेन हजारिका यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. हजारिका यांच्या आवाजानं आसामच्या आत्म्याला आणि ईशान्य भारताच्या भावनेला पूर्ण देशात पोचवलं असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही भूपेन हजारिका यांना आदरांजली वाहिली. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आज पाळण्यात येत आहे. यानिमित्त शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी साक्षरता ज्ञान संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडत असल्याचं नमूद केलं. त्यांनी लोकांना शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं आणि कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्याचं आवाहन केलं. सुशिक्षित आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. राज्यात अनेक भागात गेल्या महिनाभरापासून

त्यांना 4 डिसेंबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करता येईल. गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यातल्या हालेवारा आणि तोळसा इथल्या 2 आश्रमशाळांचं मॉडेल आश्रमशाळांमध्ये तर बुर्गी आणि पैमा इथल्या जिल्हा परिषद शाळांचं मॉडेल शाळांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अविश्चांत पंडा यांनी या शाळांमधल्या शैक्षणिक सुविधांचा आढावा

जेत्या भारतीय संघाचे 3 सामन्यांमध्ये मिळून 7 गुण झाले असून उद्या चिनी तैपेई संघाशी होणारा सामना जिंकल्यास भारतीय संघाचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण। जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातल्या कॉरिडॉरचं उरण इथे उद्घाटन। रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 2 जण ठार, किमान 10 जण जखमी। आणि अग्रमानांकित जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झेवेर अमेरिकेच्या खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। न्यू साणंद ते न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे आणि न्यू सफाळे ते न्यू जेएनपीटी हे 3 टप्पे आहेत। सुमारे 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून हे टप्पे विकसित करण्यात आले आहेत। याशिवाय न्यू साणंद, न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू जेएनपीटी इथल्या मालवाहू रेल्वे सेवांना तसंच टांडा रोड ते वडोदरा दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा गेल्या 12 वर्षात देशाच्या बदललेल्या कार्यसंस्कृतीचं

0: प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वडोदरा इथून केलं. आपण यंदा लाल किल्ल्यावरून विकासाच्या संकल्पाच्या सप्तधारांचा उल्लेख केला होता. त्यातली ही एक धारा ही गतिशक्तीची आहे. विकसित भारतासाठी वेगवान आणि सुलभ दळणवळणाची गरज आहे. हा कॉरिडॉर पूर्ण होणं हा विकसित भारताच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है. इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है.
0: या कॉरिडॉरची संकल्पना माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मांडलेल्या सुवर्ण चतुष्कोन प्रकल्पाचा भाग आहे. मात्र 2014 पर्यंत या मार्गाचं काम सुरू झालं नव्हतं. मात्र त्यानंतर सर्व अडचणींना दूर करून कॉरिडॉरचं काम पूर्ण झाल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या जेएनपीटी बंदर परिसरातही महाराष्ट्र सरकारनं या कॉरिडॉरच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा सुमारे 1500 किलोमीटर लांबीचा 5 राज्यांना जोडणारा आणि 1,30,000 कोटी रुपये खर्चाचा रेल्वे कॉरिडॉर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या कॉरिडॉरमुळे उत्तर भारताला पश्चिम भारताशी जोडलं जाणार असून जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार भारताच्या अन्य भागांमध्ये होणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कॉरिडॉरविषयी मुख्यमंत्री म्हणाले.
2: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये पहिल्यांदा, कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
0: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले. या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. ही परिषद जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली फिनटेक परिषदांपैकी एक आहे. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक घटक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर संबंधितांमध्ये वित्त क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून 3 दिवस श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत आणि श्रीलंकेदरम्यान दीर्घकाळापासून असलेली भागीदारी तसंच उभय देशातले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध महत्वाचे आहेत असं राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलंय की भारताच्या नेबरहूड फर्स्ट आणि महासागर या उपक्रमातला श्रीलंका हा अत्यंत महत्वाचा भागीदार आहे. श्रीलंकेबरोबर फलदायी आणि सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षा राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे. या दौऱ्यात ते श्रीलंकेतल्या भारतीय नागरिकांशीही संवाद साधणार आहेत. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. साक्षरता लोकांसाठी, पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी अशी यंदाची संकल्पना आहे. युनेस्कोतर्फे दिले जाणारे आंतरराष्ट्रीय साक्षरता प्रसार पुरस्कार आज मेक्सिकोमध्ये प्रदान करण्यात येणार आहेत. साक्षरता दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे की साक्षरतेमुळे ज्ञान, संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडतात. सुशिक्षित आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. युक्रेनवर 72 तास हल्ले न करण्याची घोषणा केल्यानंतर रशियानं काल रात्री कीववर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र माऱ्यात 2 जणांचा मृत्यू झाला तर किमान 10 जण जखमी झाले. किव शहरातल्या 16 ठिकाणी लष्करी आणि नागरी आस्थापनांचं या हल्ल्यात नुकसान झाल्याचं युक्रेनच्या लष्करी सूत्रांनी सांगितलं. काही इमारती कोसळल्या तर काही ठिकाणी

आगी लागल्या. घटनास्थळावरून 10 जणांची सुखरूप सुटका केली असल्याचं युक्रेनच्या प्रशासनानं सांगितलं. इराणनं अतिरिक्त पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी इंधनाच्या दरात वाढ केली आहे. डिसेंबरनंतरची ही दुसरी दरवाढ आहे. नव्या व्यवस्थेनुसार महिन्याला 110 लिटरपेक्षा अधिक पेट्रोल खरेदी करणाऱ्यांना प्रतिलिटर 1,00,000 रियाल मोजावे लागणार असून हा दर आधीच्या तुलनेत दुप्पट आहे. ढासळता चलन दर आणि घटत्या क्रयशक्तीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमध्ये वसतिगृहांची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं आज नकार दिला. दिल्ली विद्यापीठ परिसराजवळ सत्यनिकेतन इथं एका पीजीची इमारत कोसळून 7 जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकारच्या जनहित याचिकेवर काल सुनावणी झाली असून ही नवी याचिका उद्या सुनावणीसाठी घेतली जाईल असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या नेतृत्वातल्या पीठानं स्पष्ट केलं. भारतीय महिला हॉकी संघ आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज जपानला रवाना झाला. संघाचं नेतृत्व सलीमा टेटे हिच्याकडे असून शोड मारिन हे संघाचे प्रशिक्षक आहेत. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा संघ 2028 लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणार असल्यानं हे पदक जिंकण्याचं उद्दिष्ट संघानं ठेवलं आहे. सलीमा टेटे हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघानं विश्वचषक स्पर्धेत 5वं स्थान मिळवलं होतं. त्यामुळे सर्वांचं लक्ष संघाच्या कामगिरीकडे लागलं आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव यानं इटालीच्या लुसियानो डार्डेलिरा हिला 6-2, 6-2, 7-6 असं हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना नेदरलँडच्या बेटिक वॅन डे जॅडशल याच्याबरोबर होईल. प्रसिद्ध संगीतकार डॉ भूपेंद्र हजारिका यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. ईशान्य भारतातलं लोकसंगीत आपल्या चालींमधून अजरामर करणारे हजारिका यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात आला होता. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या मान्यवरांनी समाजमाध्यमावर हजारिका यांना आदरांजली वाहिली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची मागणी नोंदवण्यासाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागासाठी 25 दिवसांचा असमान असणार आहे. केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमावरून दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातल्या कॉरिडॉरचं उरण इथे उद्घाटन. रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 2 जण ठार, किमान 10 जण जखमी. आणि अग्रमानांकित जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: एकशे सात अंश एक मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। चला दोस्तो हो बोलू काही या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आहे आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे मी अंजली। शुभ दुपार।

107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम सुरू आहे. आज कार्यक्रमाची सुरुवातच आपण आशा भोसले यांच्या आवाजातल्या एका सुंदर अशा लावणीने केली, एक होता विदुषक ह्या चित्रपटातल्या. आणि यापुढेही संपूर्ण कार्यक्रमामध्ये अशीच वेगवेगळी उत्तमोत्तम गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि त्या जोडीलाच छान छान गप्पासुद्धा असणार आहेत. काही विषयांवर आपण बोलणार आहोत. हे सगळं आजच्या कार्यक्रमामध्ये काय काय असणार आहे त्याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगते. सांजेच्या पारी हा जो आपला कार्यक्रम असतो 4 वाजता, तर या कार्यक्रमामध्ये आज आपण अर्थातच ऐकणार आहोत सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचीच म्हणजेच आशाताईंनी गायलेली काही भावगीतं आणि चित्रपटगीतं. त्याआधी दुपारी 3:10 आपला सप्तरंगी साथ हा जो कार्यक्रम असतो, तर या कार्यक्रमामध्ये आपण एका पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत. गणित गप्पा भाग 1 आणि भाग 2 या पुस्तकांविषयी आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. डॉक्टर मंगला नारळीकर यांनी लिहिलेली ही पुस्तकं आहेत. आज 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस असतो आणि या दिवसाचं औचित्य साधून आपण गणित गप्पा या पुस्तकांविषयी आपल्या सप्तरंगी साथमध्ये जाणून घेणार आहोत. आणि त्याआधी म्हणजे आत्ता चला दोस्त हो बोलू काहीमध्ये काय असणार आहे, तर अर्थातच वेगवेगळ्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि छान छान गाणीसुद्धा ऐकवणार आहे. तेव्हा ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स FM रेनबो.

चलो दोस्तों, हो बोलू काही मध्ये आत्ता आपण वेगवेगळ्या गाण्यांचा आनंद घेतोय असं मी तुम्हाला म्हटलं. आणि आज आहे सुप्रसिद्ध कवी गीतकार वारा कांत यांचा स्मृतिदिन. वारा कांत यांच्याविषयी सांगायचं तर दोनुली पहाट तारा बगळ्यांची माळ मरणगंध मावळते शब्द रुद्रवीणा वाजली विजेची टाळी सहज लिहिता लिहिता आणि वेलांटी शततारका अशी त्यांची सगळी कविता संग्रहांची संपदा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि अत्यंत सुंदर उत्तमोत्तम गीतं त्यांनी लिहिलेली आहेत आणि ती संगीतबद्ध केलेली वेगवेगळ्या गायकांच्या आवाजातली आपण ऐकतो त्यावेळेला आपण त्या शब्दांच्या एकंदरीतच प्रभावाने खरोखर भारावून जातो. वारा कांत यांची रचना असलेलं एक गीत आत्ता तुम्हाला ऐकवते पंडित वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

0: काही काही गाणीच खरोखर अशी असतात की जी आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जातात, आणि ही रचना मला वाटतंय त्यापैकीच एक अशी रचना होती. आणि आता चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय, आणि चला दोस्त हो बोलू काहीमध्ये मी तुम्हाला नेहमीच असं म्हणते की वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी बोलायला मला आवडतं. आणि या ट्रेनमधल्या गमती जमती किंवा ट्रेनमध्ये आजूबाजूला घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्यांच्याविषयीसुद्धा मी बऱ्याचदा कार्यक्रमात तुम्हाला सांगत असते. आज एक खरंच खूप चांगली सकारात्मक अशी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, ती म्हणजे एरवी बऱ्याचदा माझ्या शेजारी बसलेली व्यक्ती मोबाईलमध्ये डोकं घालून असते आणि त्यांच्या मोबाईलच्या आवाजाचा मला अनेकदा त्रासही होत असतो. पण आज मात्र माझ्या शेजारी बसलेली जी स्त्री होती तर त्या बाईंनी पुस्तक हातात घेतलेलं होतं आणि ते पुस्तक त्या वाचत होत्या. मला ते दृश्य बघूनच इतकं छान वाटलं, कारण आजकाल सगळेच जण इतके मोबाईलमध्ये असतात की ट्रेनमध्ये येता जाताना पूर्वीचे सहज मंडळी पुस्तक वाचताना दिसायची, तर तसं हल्ली फारसं दिसत नाही. त्यामुळे त्या पुस्तक वाचत असताना बघून मला खरंच खूप बरं वाटलं आणि कुठेतरी असं वाटलं की चला आता परत बहुतेक मंडळी आता पुस्तकांकडे वळायला लागली आहेत, ही एक खूप चांगली आणि आशेची अशी गोष्ट मला वाटली. आणि अर्थातच नेहमीचा किलबिलाट चिवचिवाट अशा सगळ्या गोष्टी ट्रेनमध्ये येत असताना आजूबाजूला होत्याच त्या. आणि त्यामुळे जरी दुपारची वेळ असली तरी माझी दुपार मात्र अजिबात कंटाळवाणी झाली नाही. आणि आता या सगळ्या गाण्या आणि गप्पांच्या जोडीनी तुमचीसुद्धा दुपार अजिबात कंटाळवाणी होणार नाही, तर ती मस्त मजेदार होणार आहे. एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर एक छानसं गाणं आपण ऐकूया. ऐकत रहा FM रेनबो.
1: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमॅजिन व्हॉट्स पॉसिबल. दिस इज द ब्रिक्स 2026. A moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकी फिकी, हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकी फिकी, माझा रंग होऊन जायचा उगाच गहिरा, शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, वेड्यासारखे बोलू जायचा माझा चेहरा।

संवादांचे लावत लावत हजार अर्थ, संवादांचे लावत लावत हजार अर्थ, घातला होता माझ्यापाशी मीच वाद। नको म्हणून गेलीस तीही किती अलगद, नको म्हणून गेलीस तीही किती अलगद, जशी काही कवितेला जावी दाद।

0: सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे, सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन, जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन। शब्दच नव्हे मौनही असते हजार अर्थी, शब्दच नव्हे मौनही असते हजार अर्थी, आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून।
1: आज काल माझाही नसतो मी।

चला दोस्तों, हो बोलू काही मध्ये वेगवेगळे गाणी ऐकता ऐकता आता मात्र कार्यक्रमाची सांगता होण्याची वेळ झालेली आहे. आत्ता चला दोस्तों हो बोलू काही मध्ये अविनाश दिवेकर, त्यानंतर विठ्ठल मसलेकर, प्रणव शिंदे, चंद्रशेखर मुळेकर, श्रेय राऊत, मिलेश राऊत, अशोक पाटील, शुभदा, मंगेश म्हात्रे, प्रकाश कुलकर्णी, अरुण गावकर, संध्या गावकर, रजनीकांत पाटील, विश्वनाथ छत्रे, किशोर पेडणेकर, रामदास तांबे या सगळ्यांनी संपर्क साधून त्यांना कार्यक्रम आणि कार्यक्रमातली गाणी आवडत असल्याचं सांगितलं. आता याबरोबरच चला दोस्त हो बोलू काहीची सांगता होते आणि यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकणार आहोत प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 3:10 पुन्हा भेटूया सप्तरंगी साथ या कार्यक्रमात. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण। जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचं उरण इथं उद्घाटन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करणार। गोंदिया जिल्ह्यात रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी। आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली। देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। गुजरातमध्ये वडोदरा इथं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं उद्घाटन करताना ते बोलत होते।
1: अब भारत चीप से लेकर शिप तक निर्माण की एक नई गाथा लिख रहा है, यानी पुर्जे भी हमारे और प्रोडक्ट भी हमारा। आत्मनिर्भरता की एक पूरी चेन भारत में ही बनेगी।
0: देशाच्या पश्चिमेकडच्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित रेल्वेमार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे। त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण आज मोदी यांनी केलं। याखेरीज 9,700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 3 रेल्वेमार्ग विस्तार प्रकल्पांची आणि 1,780 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली। हा कॉरिडॉर दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मांडलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा भाग होता, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3रा टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे। उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम

0: आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. या कॉरिडोरमुळे उत्तर आणि पश्चिम भारत जोडला जाणार असून जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कॉरिडोरवरच्या सुविधांबद्दल त्यांनी सांगितलं.
1: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये, पहिल्यांदा कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
0: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले. या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. ही परिषद जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली फिनटेक परिषदांपैकी एक आहे. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक घटक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर संबंधितांमध्ये वित्त क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाऊस न पडल्यानं सोयाबीनसह इतर पिकांवर संकट आलं आहे. त्यामुळे सरकारने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यातला सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत गंभीर संकटात सापडला असून जवळपास 70% सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडून ते पुन्हा कर्जबाजारी होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी सरकारनं युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, असं वडेट्टीवार म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यानं त्यांच्यावर सलाईन लावण्यात आलं आहे. मध्यरात्री त्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण खूप कमी झालं आणि तब्येतीच्या इतरही तक्रारी सुरू झाल्या. त्यानंतर मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांना फोन करून त्यांच्या मागण्यांवर आजपासून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर जरांगे यांनी सलाईन लावायला होकार दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोंदिया जिल्ह्यात नागरा इथं काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आणि 11 जण जखमी झाले. गोंदिया बालाघाट मार्गावर झालेल्या अपघातातले सर्वजण मध्य प्रदेशातल्या बालाघाटचे रहिवासी होते. जखमींपैकी काहीची प्रकृती गंभीर आहे. शिवसेनेनं पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांच्यासह एकंदर 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. बेजबाबदार वागणूक आणि पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई केल्याचं पक्षाच्या पत्रकात म्हटलं आहे. दहीहंडीच्या दिवशी जखमी गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यावरून आणि कथित पैशांच्या प्रकरणांवरून पक्षाचे पदाधिकारी आणि रुग्णालय प्रशासनात वाद झाला होता आणि यावर एकंदर 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या प्रकरणी पालघर पोलिसांनी राहुल घरत यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 1 दिवसाची कोठडी दिली आहे. दरम्यान पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी आपल्यासमोर हजर व्हावं असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या आणि रुग्णालयात तोडफोड केल्याच्या तक्रारींवर पोलिसांनी कारवाई न केल्याच्या आरोपांवरून न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं त्यांना समन्स जारी केलं. न्यायालयानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेच्या 3र्या दिवशी भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा रिकव्ह दुहेरीच्या अंतिम फेरीत हरविंदर सिंह आणि विजय सुंडी यांनी स्लोवाकियाच्या खेळाडूंना 6-2 हरवून 3र्यांदा जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत सुवर्णपदक पटकावलं. कंपाऊंड प्रकारात तोमर कुमार आणि श्याम सुंदर स्वामी यांनी इराकच्या अल्दावूद अनवर आणि कादिम अब्बास यांचा 152-139 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या पॅरा रिकव्ह दुहेरीत पूजा जत्यान आणि भावना चौधरी जोडीनं जीनच्या खेळाडूंचा 6-0 पराभव करत रौप्यपदक मिळवलं. महिला दुहेरीच्या कंपाऊंड प्रकारात कांस्यपदकाच्या लढतीत भारताच्या पायल नाग आणि शीतल देवी यांना चीनच्या खेळाडूंनी पराभूत केलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेव याने इटलीच्या लुसियानो डार्डेरी याला 6-2, 6-2, 7-6 असं जमवून

उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना नेदरलँडच्या बोटिक वॅन्डे जॅनशल्प याच्याशी होईल. स्त्रीभ्रूण हत्या रोखणं, बेकायदेशीर गर्भपाताला आळा घालणं आणि लिंग गुणोत्तर प्रमाणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारनं नीलम गोर्हे यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी पक्षाच्या महिला आमदारांचं राज्यस्तरीय कृती दल स्थापन केलं आहे. हे कृती दल विविध रुग्णालयं, सोनोग्राफी आणि तत्सम केंद्रांना भेटी देऊन कायद्यातल्या तरतुदींचा भंग होत नसल्याची खात्री करेल. कायद्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी आणि अडचणींवर मात करण्यासाठी सरकारला शिफारसी करेल. या कृती दलाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असून त्यांना दर 3 महिन्यांनी सरकारला अहवाल सादर करावा लागेल. तिसरी राष्ट्रीय लोक अदालत येत्या शनिवारी 12 सप्टेंबरला होणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एनआय ऍक्ट, मोटार वाहन अपघात, दिवाणी प्रकरणं आणि लेबर लॉ यांच्यासह विविध प्रकरणांचा निपटारा केला जाणार आहे. लोक अदालतीत प्रकरण निकाली लागल्यास पक्षकारांना त्याच दिवशी त्यांच्या प्रकरणाचा निकाल मिळू शकतो. त्यामुळे प्रलंबित प्रकरणं लोक अदालतीत आणावीत असं आवाहन भंडारा विधी सेवा प्राधिकरणानं केलं आहे. याआधी झालेल्या लोक अदालतींमध्ये 299 प्रकरणांचा निपटारा केला होता, तर विशेष लोक अदालतींमध्ये 54 प्रकरणं निकाली काढली आहेत. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. साक्षरता लोकांसाठी, पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी अशी यंदाची संकल्पना आहे. युनेस्कोतर्फे दिले जाणारे आंतरराष्ट्रीय साक्षरता प्रसार पुरस्कार आज मेक्सिकोमध्ये प्रदान करण्यात येणार आहेत. साक्षरता दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलंय की साक्षरतेमुळे ज्ञान, संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडतात. सुशिक्षित आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडोरचं उरण इथं उद्घाटन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करणार. गोंदिया जिल्ह्यात रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि हे गाणं अनेकांच्या बालपणीची सुद्धा आठवण असतं आणि अनेकांच्या शाळेची सुद्धा आठवण असतं. शाळेत असताना अगदी आपल्याकडून अभ्यास करवून घेतला जातो आणि मग कधीकधी असेही होतं की काही विषयांची उगाचच आपल्या मनामध्ये भीती बसते. आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाच्या निमित्ताने एखाद्या शिक्षणविषयक अशा पुस्तकाचा परिचय करून द्यावा असं वाटत होतं आणि तेव्हा डॉक्टर मंगला नारळीकर यांनी लिहिलेलं गणित गप्पा हे पुस्तक हाती लागलं. काय आहे की आपल्यापैकी अनेकांना गणित या विषयाची मनामध्ये भीती असते. कदाचित असं होतं की शालेय वयामध्ये गणित हा विषय त्याच्याबद्दल एक बागुलबुवा निर्माण केला जातो. कदाचित असं होतं की काही कॉन्सेप्ट्स किंवा काही संकल्पना आपल्याला त्या त्या वयामध्ये समजत नाहीत आणि त्या व्यवस्थितपणे लक्ष देऊन किंवा त्याच्यावर काम करून त्या समजतील अशा पद्धतीने आपल्याकडून ती उदाहरणं सोडवून घेणं किंवा सराव करून घेणं एवढे एफर्ट्स कोणी घेतलेले नसतात. आणि कदाचित एक गणित म्हटल्यानंतर सर्वसामान्यपणे अनेकांच्या मनामध्ये ती भीती असतेच आणि म्हणूनच मला आज गणित गप्पा या पुस्तकाची निवड करावीशी वाटली. राजहंस प्रकाशनाचं हे पुस्तक आहे आणि गणित गप्पा भाग एक आणि भाग दोन अशा दोन भागांमध्ये हे पुस्तक आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि हे पुस्तक वाचत असताना आपल्या मनातली जर गणिताची भीती ज्या कोणाच्या मनात असेल तर ती हळूहळू दूर व्हायला मदत होते. अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये आणि ज्याला आपण म्हणतो ना मैत्रीपूर्ण अशा पद्धतीने गणिताची मैत्री आपली घडवून देण्याचा प्रयास किंवा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून मंगलाताईंनी केलेला दिसून येतो. आणि त्यांच्यासारखी अधिकारी व्यक्ती जेव्हा गणित आपल्याला सोपं करून सांगते त्यावेळेला त्या गणिताविषयीची भीती कुठेतरी मनातली दूर व्हायला मदत होते. आणखीनही सविस्तर या गणित गप्पा पुस्तकाविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्हाला ऐकवते एलिझाबेथ एकादशी ह्या चित्रपटातली रचना. ऐकत रहा FM रेनबो.
1: आता मोठ्या आवाजात ऐकू येते आपल्याला एलिझाबेथ एकादशी गाण्याचे बोल आहेत दगड.

0: एलिझाबेथ म्हणजे काय?
1: ती इंग्लंडची राणी होती.
0: नाही नाही, त्याचा अर्थ काय?
1: टिकाऊ.
0: टिकाऊ?
1: ती राणी खूप वर्ष टिकली ना.
0: ही पण टिकेल. माऊली बांगड्या घ्या, बांगड्या बांगड्या घ्या, बांगड्या घ्या.
2: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा गप्पा, ज्ञान विज्ञान, मनोरंजन इत्यादी इत्यादी इत्यादी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
3: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
4: एकशे सातांश एक मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आज आपण डॉक्टर मंगला नारळीकर यांनी लिहिलेल्या गणित गप्पा या पुस्तकाविषयी बोलतो आहोत. या गणित गप्पा पुस्तकाचं मलपृष्ठ म्हणजेच शेवटचं पान जर आपण बघितलं तर हे पुस्तक कशाविषयी आहे त्याची अगदी थोडक्यात आपल्याला ओळख होते. त्या पानावर असं म्हटलं आहे, गणित म्हणजे किचकट आकडेमोड छे, गणित म्हणजे तर्कशुद्ध विचारांचा खेळ, गणित म्हणजे डोकं गरगरवणाऱ्या समस्या छे छे, गणित म्हणजे बुद्धीला धारदार बनवणारं चाक, गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी, अजिबात नाही, गणित म्हणजे हमखास 100% गुण, गणित अजिबात आवडत नसणाऱ्या अन गणिताशिवाय इतर आवड नसणाऱ्या, गणितात रमणाऱ्या अन गणितापासून लांब पळणाऱ्या साऱ्यांनाच गणिताची गोडी लावणाऱ्या, विद्यार्थी पालक शिक्षक या साऱ्यांना गणितातलं सार अन तत्व सोपं करून सांगणाऱ्या गणित गप्पा. मला असं वाटतं की हे पुस्तक नेमकं कशाविषयी आहे हे तर या सगळ्या ओळींमधून आपल्याला कळून येतच, पण आणखीनही त्या पुस्तकाविषयी थोडं विस्ताराने आपल्याला सांगायचं आहे. पण या गणित गप्पा ऐकण्यासाठी तुम्ही काय करा, तर मस्त मजेत पाय पसरून बसा. तुम्हाला जर आत्ता चहा कॉफी प्यायची असेल तर छानपैकी एक चहा किंवा कॉफी करून घ्या आणि मस्त गणित गप्पा ऐकायला बसा.

सप्तरंगी साथमध्ये आज आपण गणित गप्पा या पुस्तकाविषयी बोलतोय. डॉक्टर मंगला नारायकर यांनी लिहिलेल्या आंतरराष्ट्रीय गणित वर्षाच्या निमित्ताने 2012 त्यांनी वृत्तपत्रामध्ये गणित गप्पा हे सदर लिहिलं होतं आणि त्याचं पुढे दोन भागांमध्ये पुस्तक केलं गेलं. हे पुस्तक वाचत असताना म्हणजे आपण जेव्हा सुरुवात करतो तर तेव्हा आनंद, हर्षा, मनीषा, महेश, सीमा आणि मालतीबाई यांच्या गोष्टीतून गणित आपल्यासमोर उलगडत जातं. म्हणजे गणित हा विषय किंवा गणिताविषयी जर काही लिहायचं असेल तर ते पण एका कुटुंबाची आणि त्या कुटुंबातल्या व्यक्तींशी जोडलेल्या आणखीन काही व्यक्तींची अशी गोष्ट सांगत सांगत हे गणित पुढे जातं आणि त्यामुळे मला वाटतंय ते सोपं सुद्धा जातं कळण्याच्या दृष्टीने. आणखीनही गणित गप्पांविषयी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी तुम्हाला ऐकवते आहे क्षमा खळे यांच्या आवाजातलं गाणं. ऐकत रहा FM Rainbow.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम तुम्ही ऐकता 107.1 MHz FM रेनबोवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आज सप्तरंगी साथमध्ये आपण गणित गप्पा या पुस्तकाविषयी बोलतो आहोत आणि या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर मंगला नारळीकर यांनी असं म्हटलंय की गणिताचा आत्मा म्हणजे सुसंबद्ध तार्किक विचार. गणित शिकताना का आणि कसं हे दोन प्रश्न विचारणं आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं हे महत्त्वाचं असतं आणि असे हे दोन प्रश्न विचारण्याची मुभा जिथे असते आणि या प्रश्नांची म्हणजे विशेषतः जेव्हा मुलं लहान मुलं गणित शिकत असतात तेव्हा त्याची उत्तरं आपण योग्य पद्धतीने देणं शिक्षकांनी आणि अर्थातच पालकांनीसुद्धा हे खूप महत्त्वाचं असतं कारण त्यातून तर्कसंगत विचार त्यांचे तयार होत असतात. ती एक सुसंबद्ध विचार करण्याची जी प्रणाली असते ती विकसित होत असते आणि म्हणूनच गणितासारखा विषय हा केवळ आकडेमोड किंवा पाढे पाठांतर हा एवढाच मर्यादित आहे अशातला भाग नाही. तर मंगलाताईंनी म्हटल्याप्रमाणे गणिताचा आत्मा काय आहे तर तो सुसंबद्ध तार्किक विचार. त्यामुळे ज्यांचा तार्किक विचार करण्याची

क्षमता किंवा लॉजिकल थिंकिंग ज्यांचं चांगलं असतं त्यांचं गणित चांगलं असतं किंवा गणित चांगलं असतं म्हणून ती क्षमता चांगली असते असं आपण कदाचित म्हणू शकतो. आणखीनही पुस्तकाविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातली एक रचना ऐकवते. ऐकत रहा FM Rainbow.

सप्तरंगी साथ हे या कार्यक्रमात आज आपण गणित गप्पांविषयी बोलतो आहोत. डॉक्टर मंगला नारळीकर लिखित गणित गप्पा या पुस्तकाविषयी मी तुम्हाला सांगते आणि सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे या पुस्तकामध्ये एका कुटुंबाच्या गोष्टीतून गणित उलगडत जातं. तर या कुटुंबातली आई आहे ती उत्तम चित्रकार आहे आणि या कुटुंबातला जो बाबा आहे तो इंजिनियर आहे. बाबाचं गणित खूप छान आहे पण आईला मात्र गणिताची भीती वाटते आहे. त्यामुळे शेजारच्या ज्या आजी असतात तर त्या गणिताच्या शिक्षिका आहेत आणि त्या छोट्या मुलाला गणित शिकवण्यासाठी येतानाच त्या त्याच्या आईला सुद्धा प्रोत्साहन देतात की तिने सुद्धा या छोट्याच्या बरोबरीने गणित शिकावं आणि त्याला शिकवत असताना गणित शिकण्याच्या प्रोसेसचा आनंद घ्यावा आणि गणिताची भीती मनातून हळूहळू कमी होत जाईल ह्याची त्यांना खात्री असते. आणखीनही गणित गप्पांविषयी आपण बोलणार आहोत. त्याआधी तुम्हाला ऐकवते विठ्ठल शिंदे यांच्या आवाजातली रचना. ऐकत रहा FM रेनबो.

सुझरुपाची गुलमल पडली, सुझरुपाची गुलमल पडली, कधी चार वाजता हो कधी पाच वाजता, कधी चार वाजता हो कधी पाच वाजता, फुले गालावरी तुझ्या लानी, फुले गालावरी तुझ्या लानी, कधी चार वाजता हो कधी पाच वाजता, कधी चार वाजता हो कधी पाच वाजता, चार वाजता कधी

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: सप्तरंगे साध हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय 107.1 MHz एफ एम रेनबोवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. आज आपण सप्तरंगी साथमध्ये गणित गप्पा या पुस्तकाविषयी बोलतो आहोत. डॉक्टर मंगला नारळीकर लिखित असं हे पुस्तक आहे आणि गणिताची भीती जर मुलांच्या मनात राहिली असेल आणि त्यामुळे जर 5वी 6वी 7वी या 3 वर्षातलं गणित जर त्यांचं कच्चं राहिलं असेल तर तो पायाच कच्चा राहतो आणि मग पुढे 8वी 9वी 10वीचं गणित किंवा त्याही पुढच्या आयुष्यामध्ये जर गणित शिकण्याची वेळ आली तर ह्या ज्या संकल्पना असतात त्या तेवढ्या कळत नाहीत आणि मग गणित हा विषयच नकोसा वाटतो किंवा त्याविषयीची एक नावड मनात निर्माण होते, भीती मनात निर्माण होते आणि ही भीती घालवण्यासाठी म्हणून तोंडी आकडेमोडी, त्यानंतर मोठ्या संख्यांची जी काही आकडेमोड असते ती, अपूर्णांक, लसावी, मसावी ह्या ज्या सगळ्या संकल्पना असतात गणितातल्या, तर त्या कॉन्सेप्ट क्लिअर होणं किंवा संकल्पना स्पष्ट होणं या दृष्टीने हसत खेळत अभ्यास कसा करायचा हे आपल्याला गणित गप्पा या पुस्तकाच्या माध्यमातून कळतं. वेगवेगळी प्रकरणं या पुस्तकामध्ये आहेत. गोष्टीच्या माध्यमातूनच ही सगळी गणितातली जी मंडळी आहेत ती सुद्धा आपल्या भेटीला येत असतात आणि त्यामुळे अर्थातच अत्यंत रंजक, सोपं आणि सुटसुटीत असं हे पुस्तक झालेलं आहे. आणखीनही आपण पुस्तकाविषयी बोलणार आहोत, त्याआधी पुन्हा एकदा गाण्याची वेळ झालेली आहे. ऐकत रहा FM रेनबो.

गणित गप्पा या पुस्तकाविषयी आपण बोलतो आहोत आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये. हे जे गणित गप्पा पुस्तक आहे, तर या पुस्तकामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की गणितातल्या वेगवेगळ्या संकल्पनांविषयी गोष्टीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, आणि त्याच जोडीला त्या संकल्पना स्पष्ट करताना कशा पद्धतीने मुलांना उदाहरणं सोडवायला देता येऊ शकतात आणि चित्रांच्या माध्यमातून सुद्धा ती कशा पद्धतीने त्यांच्या समोर मांडता येऊ शकतात या सगळ्याविषयी खूप सविस्तर सांगितलं आहे, आणि शक्य त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे चित्रसुद्धा दिलेली आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचणारी जी मोठी माणसं आहेत, तर त्यांनासुद्धा या गोष्टी मुलांकडून कशा करवून घ्यायच्या त्याचा एक अंदाज येतो, आणि त्यामुळे मुलांच्या बरोबरीने मोठ्यांनीसुद्धा बसून या पुस्तकातल्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेणं, आणि मुलांना एक काय म्हणू आपण की ती एकटीच गणित सोडवतायत असं होऊ न देता त्यांना आपण कंपनी देणं हे किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला आपल्यासमोर येतं किंवा त्याचं महत्त्व आपल्याला कळतं.

सप्तरंगी साथमध्ये आज आपण गणित गप्पा भाग एक आणि भाग दोन या डॉक्टर मंगला नारळीकर लिखित पुस्तकांविषयी जाणून घेतोय आणि या गप्पांचे विषय आपण बघितले किंवा या पुस्तकाची अनुक्रमणिका जरी बघितली तरीसुद्धा आपल्याला साधारण याच्यामध्ये कशा पद्धतीने गणित सोपं करून सांगितलं असेल याचा अंदाज येतो. त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच पहिले पाढे म्हणू केवढे असं म्हटलंय, त्याच्यानंतर पाढे आणि मोजणं, छोटी उदाहरणं, विविध चिन्ह, वजाबाकी, स्थान महात्म्य, भागाकार म्हणजे समान वाटणी, त्यानंतर थोडी गंमत थोडी खंत, लसावी मसावी नावाचे राक्षस आणि अपूर्णांक, पूर्ण जाणावे समूळ, अपूर्णांक दोन, समजूत करू पूर्ण, समीकरणाचा सी सॉ, अशा वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळी शीर्षकं दिलेली आहेत या प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक गप्पांच्या लेखाला. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हे पुस्तक वाचणं हे सुद्धा रंजक होतं आणि जर आपली आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्या बरोबरीने हे पुस्तक वाचणं, त्यातल्या गणिताच्या संकल्पना समजून घेणं आणि त्या सोडवणं हा एकंदरीत संपूर्ण अनुभवच रंजक ठरू शकतो.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: सप्तरंगी साथ या कार्यक्रमाची आता सांगता करण्याची वेळ झालेली आहे. आजचा सप्तरंगी साथ हा कार्यक्रम आवडल्याचं आपल्याला काही श्रोत्यांनी कळवलेलं आहे. शुभांगी कारेकर, मिलिंद टिपणेस, निशा लोहार, वसुमती ठोसर, प्रकाश कुलकर्णी, विशाल लिंगायत, मंगेश म्हात्रे, चंद्रशेखर मुळेकर, शुभलक्ष्मी मस्तकार, सुरेश काशीनाथ पाटील आणि अविनाश दामोदर कडू, अल्पिता गवस, त्यानंतर किशोर पेडणेकर, रामदास तांबे, विजेंद्र घटोळ या सगळ्यांनी कार्यक्रम आवडल्याचं सांगितलेलं आहे. आता मात्र सप्तरंगी साथ या आपल्या कार्यक्रमाची इथेच सांगता होते. ठीक 3:18

नमस्कार, ऐकूया ठळक बातम्या। देशाच्या पश्चिमेकडच्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी समर्पित रेल्वे मार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे। त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण आज मोदी यांनी केलं। मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3र्या टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे। उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत। 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 555 अंकांची घसरण झाली आणि तो 75,578 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 144 अंकांची घसरण नोंदवत 23,635 अंकांवर बंद झाला। याबरोबरच ठळक बातम्या संपल्या। नमस्कार।

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स
1: 107.1 मेगाहर्ट्जवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सांजेच्या पारी या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली.

आशाताईंच्या गाण्याशी आपली पहिली ओळख नेमकी कधी झालेली असते ते सांगता येणं कठीण असतं. कदाचित नाचरे मोरा, मामाच्या गावाला जाऊया किंवा चंदाराणीमुळे ती ओळख होते. कदाचित मलमली तारुण्य माझे, तरुण आहे रात्र अजूनही किंवा चांदण्यात फिरताना, मी माझं हरपूनमुळे आशाताई आपल्या आयुष्यात येतात. किंवा काही जणांच्या बाबतीत कदाचित अजिमी ब्रह्म पाहिले, उठे श्रीरामा पहाट झाली, मागे उभा मंगेश अशा भक्तिरसातल्या गाण्यांमुळे आशाताई आयुष्यात येतात. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आशाताई आपल्या आयुष्यात आल्या म्हणजेच त्यांचं गाणं आपण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर ऐकायला सुरुवात केली तरीही आपण अगदी मंत्रमुग्ध होतो. अभंग, भक्तिगीतं, लोकसंगीत, लावणी, गझल, भावगीत, चित्रपटगीतं, बालगीतं, नाट्यसंगीत असे वेगवेगळे प्रकार उत्तम पद्धतीने गाणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा आज जन्मदिवस आणि त्यानिमित्ताने त्यांनी गायलेल्या भावगीतांचा आणि चित्रपटगीतांचा समावेश आजच्या कार्यक्रमात असणार आहे. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्या संगीतात आशाताईंनी अनेक गाणी गायली. गाण्यातली प्रत्येक जागा अचूक यावी म्हणून आग्रही असणारे बाबूजी एकेका गाण्यावर भरपूर मेहनत घेत असत. शब्दांचे उच्चार, ह्रस्वदीर्घ याविषयी अगदी सजग असण्याचा दृष्टिकोन बाबूजींकडून मिळाल्याचं आशाताईंनी एका मुलाखतीतही सांगितलंय. सुवासिनी, जगाच्या पाठीवर, कलंक शोभा असे कितीतरी चित्रपट सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या गाण्यांसाठी सांगता येतील. मगाशी सुवासिनी चित्रपटातलं गाणं ऐकवलं होतं आणि आत्ता तुम्हाला ऐकवते आहे. ती रचना अत्यंत लोकप्रिय आहे आणि जगाच्या पाठीवर या चित्रपटातली ही रचना. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी सात हा कार्यक्रम झाला आहे. आता सांजेच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे आणि सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये आज आपण सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या वेगवेगळ्या गीतांचा आनंद घेतो आहोत. आशाताईंचं गाणं म्हणजे तालासुराबरोबरच जबरदस्त एक्सप्रेशन. चित्रपट गीतांच्या

आशाताईंच्या गाण्यातल्या एक्सप्रेशन्सबद्दल आपण बोलतोच आहोत, तर त्यांच्या हसण्याविषयीचा एक किस्सा सांगावा असं वाटतोय. बऱ्याच गाण्यांमध्ये आशाताई गाण्याचा एक भाग म्हणून हसतात आणि लगेच पुन्हा व्यवस्थित सुरात गायला लागतात. हसताना त्या श्वास बाहेर टाकला जातो आपला आणि त्यानंतर एक श्वास घेऊन त्या पुन्हा गायला सुरुवात करतात. आणि असं एक श्वास घेऊन पुन्हा गायला सुरुवात केली की पुन्हा सुरात येता येतं असं आशाताईंचं म्हणणं. त्यामुळे हे छानसं हसणं आणि गाणं हे कॉम्बिनेशन त्यांच्या गाण्यामध्ये मस्तपैकी जमून येतं.

सांजेच्या पारी हा कार्यक्रम तुम्ही ऐकता 107.1 MHz FM रेनबोवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आणि आजच्या सांजेच्या पारी कार्यक्रमात तुमच्याबरोबर आहे मी अंजली. आज आपण आशाताईंची वेगवेगळी गाणी गातो आहोत, ऐकतो आहोत. आणि एखाद्याचं गाणं हे किती एक्सप्रेसिव्ह असावं याचं आशा भोसले हे मला वाटतं मूर्तिमंत असं उदाहरण आहेत. आशाताईंच्या काही गाण्यांच्यामध्ये हाय हे एक्सप्रेशन ॲड केलेलं आपल्याला दिसतं. रुपेरी वाळूतं हे गाणं असेल किंवा बुगडी माझी ही लावणी असेल, तर या दोन्ही गाण्यांमध्ये आशाताईंचा हाय ऐकताना आपण अक्षरशः वेडावतो. आणि असाच एक नजाकतवाला हाय मधुचंद्रमधल्या या गाण्यातही आपल्याला ऐकायला मिळतो.

आत्तापर्यंत जी गाणी मी तुम्हाला ऐकवली तर ही सगळी ऐकवलेली गाणी अर्थातच आशाताईंची आणि ती सगळीच गाणी भरपूर एक्सप्रेशन्स असलेली आणि वाद्यसंगीताचा पुरेपूर वापर असलेली अशी होती. पण वाद्यांचा अत्यंत कमी मोजकाच वापर असलेलं त्यांचं एक गाणं म्हणजे जीवलगा राहिले रे दूर घर माझे. आशाताईंच्याच म्हणण्यानुसार 7 मिनिटांच्या या गाण्यात अजिबात म्युझिक नाही. इंटरल्यूडला सुद्धा सरगम तान आलाप असं सगळं आहे. अगदी म्युझिकसाठीसुद्धा न थांबता हे पूर्ण गाणं सलग गाणं म्हणजे खरंच आव्हान आहे. आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी आव्हानं आशाताईंसमोर ठेवली आणि त्यांनीही ती अर्थातच यशस्वीपणे पेलली. चांदणे शिंपित जाशी, चांदण्यात फिरताना, मी माझं हरपुनं, तरुण आहे रात्र अजूनही, केव्हा तरी पहाटे, अशा वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून ही आव्हानं आशाताईंनी अगदी छान पद्धतीने पेललेली दिसून येतात. आणि ज्या जीवलगा या गाण्याचा उल्लेख केला तर तीच रचना आत्ता आपण ऐकूया. ऐकत रहा FM रेनबो.

खरंच काही काही गाणी अशी असतात ना की जी गाणी ऐकल्यानंतर त्याच्या पुढे काही बोलूच नाही असं वाटतं, आणि तशांपैकी हे एक गाणं होतं की जे ऐकल्यानंतर आपण त्या सुरांमध्ये त्या स्वरामध्ये असंच राहावं असं वाटतं. आणखीन एक असंच कठीण गाणं म्हणजे पाठलाग चित्रपटातलं या डोळ्यांची दोन पाखरे. या गाण्यामध्ये पण व्हायलिन, हार्मोनियम, इलेक्ट्रिक ऑर्गन, ट्रम्पेट आणि डबल बेस अशा 5 वाद्यांचा वापर केलेला आहे या संगीतामध्ये. आणि गूढ, गंभीर असं वातावरण या संगीतातून आणि अर्थातच आशाताईंच्या स्वरातूनही पुरेपूर उभं राहतं. दत्ता डावजेकरांचं संगीत आणि ग.दि. माडगुळकरांचे शब्द.

सांजेच्या पारी हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आणि आज आपण सांजेच्या पारीमध्ये आशाताईंनी गायलेली वेगवेगळी गाणी ऐकतो आहोत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या गीतकारांची, वेगवेगळ्या संगीतकारांची अशी गाणी समाविष्ट करण्याचा अर्थातच मी प्रयत्न करते आहे. आशाताईंनी अनेक संगीतकारांबरोबर काम केलं, त्यात जुने जाणते आणि नवोदित असे हे सगळ्याच प्रकारचे संगीतकार आहेत. आणि त्या जेव्हा नामवंतांच्या पंक्तीत गेल्या तेव्हाही गाण्याची चाल आवडली तर संगीतकार नवीन असेल तरीसुद्धा त्यांनी ती गाणी गायला आढेवेढे कधीच घेतले नाहीत. संगीतकार श्रीनिवास खळे हे संगीत क्षेत्रात जेव्हा नवीन होते तर तेव्हा ते नवीन असताना त्यांनी चाल लावलेली गोरी गोरी पान आणि एका तळ्यात होती ही दोन्ही गाणी आशाताई गायल्या होत्या. खरं म्हणजे आशाताई तेव्हा प्रथितयश गायिका होत्या, अत्यंत लोकप्रिय गायिका आणि खूप उच्चस्थानावर होत्या, पण तरीसुद्धा नवोदित या संगीतकाराची गाणी गाताना त्यांनी कुठेही मागेपुढे पाहिलं नाही आणि ती गाणी त्यांनी गायली. आणि म्हणूनच तर आशाताईंनी ही गाणी गायल्यामुळे माझ्या सांगीतिक कारकिर्दीचा पाया भक्कमपणे बांधला गेला असं खळे काका नेहमी म्हणत असत. तर त्यातलंच एका तळ्यात होती हे गाणं आत्ता तुम्हाला ऐकवते. ऐकत रहा FM Rainbow.

आशाताईंनी गायलेल्या वेगवेगळ्या चित्रपट गीतांचा भावगीतांचा आनंद आपण आज सांजेच्या पारी ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये घेतो आहोत. आणि आशाताईंनी गायलेली वेगवेगळी गाणी ऐकवत असताना मला सुरेश भटांची रचना ऐकवण्याचा तर निश्चितपणे मोह होतोय, कारण आशाताईंनी सुरेश भटांची जी जी गाणी गायली, ज्या ज्या रचना त्यांनी गायल्या, त्या सगळ्याच अतिशय अप्रतिम आहेत. खरं म्हणजे त्या सगळ्या रचनांमधून एखादी रचना निवडणं हे कठीण आहे, पण तरीसुद्धा घरकुल चित्रपटातली रचना मी तुम्हाला ऐकवते आहे. संगीतकार आहेत सी रामचंद्र, शब्द अर्थातच सुरेश भटांचे. ऐकत रहा FM रेनबो.

क्या बात है, हे गाणं खरंच ऐकतच राहावं असं वाटतं. आणि हे गाणं मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, पण आत्ताची आपली वेळ तर संध्याकाळची आहे, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेचं आशा त्यांच्या आवाजातलं गाणं हे ऐकवणं अगदी मला वाटतंय मस्ट आहे. तर त्यामुळे तेच गाणं ऐकवते, ऐकत रहा FM रेनबो.

आजच्या कार्यक्रमामध्ये आशाताईंनी गायलेली वेगवेगळी गाणी तुम्हाला ऐकवली आणि खरोखरच असं मलाही वाटत आहे की आजचा कार्यक्रम संपूच नाहीये, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे, 5 वाजता आपला कार्यक्रम संपणार आहे, त्यामुळे जाता जाता आशाताईंनीच गायलेलं भोगले जे दुःख त्याला हे गीत तुम्हाला ऐकवणार आहे. या गाण्याबरोबरच आता सांजेच्या पारीमधून आणि एकूणच आजच्या आपल्या दुपारच्या सत्रातल्या सगळ्या मराठी कार्यक्रमांमधून मी अंजली तुमचा इथेच निरोप घेतेय. उद्या पहाटे 5 वाजता तुमच्याबरोबर असेल मानसी, तिच्याबरोबर कार्यक्रमांचा आनंद घ्या आणि यानंतर ठीक 5 वाजता तुम्ही ऐकू शकणार आहात बातम्या आणि त्यानंतर हिंदी कार्यक्रम लव यू जिंदगी. तर या सगळ्या कार्यक्रमांचा जरूर आनंद घ्या आणि आता अंजलीला इथेच निरोप द्या. पुन्हा आपली भेट होईलच, तोपर्यंत मस्त मजेत राहा आणि मजेत राहण्यासाठीच ऐकत राहा 107.1 MHz FM रेनबो.

वचन। नमस्कार, मी अमिता बडे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। देशाच्या पश्चिमेकडच्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी समर्पित रेल्वे मार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे। त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्याचं लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3 टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे। उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत। 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे। राज्यात नोकरभरती खेळाडूंच्या आरक्षणाबाबत सुरक्षित आरक्षण धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। त्यानुसार यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या 5% आरक्षणाबाबत सुधारित धोरण लागू होईल। त्यामुळे याबाबत यापूर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धीपत्रकं, परिपत्रकं, पत्र रद्द होतील। अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा रिकव्हर दुहेरीच्या अंतिम फेरीत हरविंदर सिंह आणि विजय सुंडी यांनी स्लोवाकियाच्या खेळाडूंना हरवून सुवर्णपदक मिळवलं, तर कंपाऊंड प्रकारात तोमर कुमार आणि श्यामसुंदर स्वामी यांनी इराकच्या तिरंदाजांचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 555 अंकांची घसरण झाली आणि तो 75,578 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 144 अंकांची घसरण नोंदवत 23,635 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: मिल गया राज।
1: प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार। पंतप्रधानांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण। जवाहरलाल नेहरू बंदरला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचं उरण इथं उद्घाटन। नागपूरमधील कोराडी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्यातील भरती प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय कृती समितीचे सदस्य 16 सप्टेंबरला नागपूर विभागाला भेट देणार। आणि माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाअंतर्गत राज्यातील पहिलं आरोग्य साहित्य संमेलन उद्या चंद्रपूरमध्ये होणार। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे। ही परिषद जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली फिनटेक परिषदांपैकी एक आहे। 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे। या परिषदेत धोरणकर्ते, नियामक घटक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर संबंधितांमध्ये वित्तीय क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे। देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। गुजरातमध्ये वडोदरा इथं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं उद्घाटन करताना ते बोलत होते।
2: अब भारत चीप से लेकर शिप तक निर्माण की एक नई गाथा लिख रहा है। यानी पुर्जे भी हमारे और प्रोडक्ट भी हमारा। आत्मनिर्भरता की एक पूरी चेन भारत में ही बनेगी।
1: देशाच्या पश्चिमेकडच्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित रेल्वे मार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे। त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण आज मोदी यांनी केलं। याखेरीज 9,700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 3 रेल्वेमार्ग विस्तार प्रकल्पांची आणि 1,780 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली। मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3 टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे। उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला। या कॉरिडॉरमुळे उत्तर आणि पश्चिम भारत जोडला जाणार असून जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। नागपूरमधील कोराडी इथल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानला देण्यास आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली। याशिवाय खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर करण्यात आलं असून यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या 5% आरक्षणाबाबत सुधारित धोरण मान्य करण्यात आलंय। त्यानुसार यापूर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धीपत्रकं, परिपत्रकं, पत्र रद्द करण्यात आली आहे। सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी 2026 ते 2031 या कालावधीत प्रगती प्रकल्प राबवण्यात येणार आहे। त्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यास आणि त्यात राज्य शासनाचा हिस्सा समाविष्ट करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। राज्यातील भरती परीक्षा पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं स्थापन केलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स राज्यातील 6 विभागांना भेट देणार आहे। 12 सप्टेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून नागपूरला 16 सप्टेंबर रोजी डीपीडीसी हॉल, नियोजन भवन इथं टास्क फोर्सचे सदस्य, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसंच अन्य संबंधित हितधारकांशी संवाद साधतील। अमरावती विभागाला 17 सप्टेंबरला हा टास्क फोर्स भेट देणार आहे। या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना आणि अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे। त्या आधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना रोख

0: राखण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनाला शिफारसी सादर करण्यात येतील. भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसंच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. एमपीएससी परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांची चौकशी करण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची वेळ का आली असा प्रश्न करत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. टास्क फोर्सनंतर नेमका काय बदल होणार आणि जिल्हानिहाय पोलीस यंत्रणा काय करत आहे असा सवाल करत त्यांनी पेपरफुटी प्रकरणात भाजपशी संबंधित कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला. गेल्या 10 वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार असतानाही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित पेपरफुटीच्या घटना घडणं दुर्दैवी असल्याचं राऊत म्हणाले.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखणं, बेकायदेशीर गर्भपाताला आळा घालणं आणि लिंग गुणोत्तर प्रमाणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारनं नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी पक्षाच्या महिला आमदारांचं राज्यस्तरीय कृती दल स्थापन केलं आहे. हे कृती दल विविध रुग्णालयं, सोनोग्राफी आणि तत्सम केंद्रांना भेटी देऊन कायद्यातल्या तरतुदींचा भंग होत नसल्याची खात्री करेल. कायद्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी आणि अडचणींवर मात करण्यासाठी सरकारला शिफारस करेल. या कृती दलाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असून त्यांना दर 3 महिन्यांनी सरकारला अहवाल सादर करावा लागेल. महाराष्ट्र शासनाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाअंतर्गत पहिलं आरोग्य साहित्य संमेलन उद्या 9 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर इथं राजे खंडक्या बल्लाळशा नाट्यगृह इथं आयोजित करण्यात आलंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक, साहित्यिक आणि विचारवंत डॉ अभय बंग यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील आरोग्यविषयक प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ मिळावं आणि आरोग्याबाबत समाजात संवेदनशीलता आणि जनजागृती निर्माण व्हावी हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. समृद्ध गाव आणि सुदृढ आरोग्य या संकल्पनेवर केंद्रित हे संमेलन महाराष्ट्रातील अशा स्वरूपाचं पहिलं संमेलन आहे. गोंदिया जिल्ह्यात नागरा इथं काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आणि 11 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी गोंदिया इथल्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं असून जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. गोंदिया बालाघाट मार्गावरील नागरा इथं ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातातले सर्वजण मध्यप्रदेशमधल्या बालाघाटचे रहिवासी आहेत. पत्र सूचना कार्यालय नागपूर यांच्यातर्फे बुलढाणा इथल्या पत्रकारांसाठी उद्या 9 सप्टेंबर रोजी एक दिवसीय वार्तालाप माध्यम कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. कौशल्य विकास आणि भविष्यातील संधी, जनजागृतीमध्ये प्रादेशिक माध्यमांची भूमिका या विषयावर कार्यशाळेत चर्चा होणार आहे. बुलढाणा रेसिडेन्सी इथं सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होणाऱ्या कार्यशाळेत कौशल्य विकास, पर्यटन, शाश्वत विकास आणि केंद्राच्या विविध योजनांवर सत्र होतील. पीआयव्ही फॅक्ट चेक, पत्रकार कल्याण योजना आणि सरकारी योजनांची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात पीआयबीच्या भूमिकेवरही विशेष सत्र होणार आहे. योजनांच्या लाभार्थ्यांशी संवादातून तळागाळातील परिणाम जाणून घेण्याची संधी पत्रकारांना मिळणार असून अधिक अचूक आणि जबाबदार वार्तांकनाला चालना देणं हा याचा उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातच मराठा समाजाला न्याय देणारे निर्णय झाले असून सरकारनं मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे असं जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी मराठवाड्यात नोंदींच्या पाहणीसाठी दौरे सुरू केले असून मंडल स्तरावर दाखले देण्यासाठी शिबिरं घेण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेच्या 3र्या दिवशी भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं मिळवली. स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा रिकर्व दुहेरीच्या अंतिम फेरीत हरविंदर सिंह आणि विजय सुंडी यांनी स्लोवाकियाच्या खेळाडूंना 6-2 हरवून 3र्यांदा जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत सुवर्णपदक मिळवलं. तर कंपाऊंड प्रकारात तोमर कुमार आणि श्यामसुंदर स्वामी यांनी सुवर्णपदकं पटकावली. महिलांच्या पॅरा रिकर्व दुहेरीत पूजा जत्यान आणि भावना चौधरी या जोडीनं चीनच्या खेळाडूंचा 6-0 पराभव करत रौप्य पदक मिळवलं. भंडारा जिल्ह्यात 12 सप्टेंबर रोजी 3री राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी लोक अदालतींमध्ये 299 तर विशेष लोक अदालतींमध्ये 54 प्रकरणं निकाली काढण्यात आली. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत कागदपत्रांची सत्यता पडताळणीसाठी भंडारा जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर दरम्यान दावे हरकतींच्या सुनावणी

0: बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन। जगाच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्राचा इतिहास यूपीआय शिवाय पूर्ण होणार नसल्याचं प्रतिपादन। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश। खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। आणि मराठा आरक्षण प्रश्नावरचे सर्व मुद्दे सोडवल्याचा सरकारचा दावा। मनोज जरांगे यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा। जगात वित्तीय तंत्रज्ञान या विषयावरची कोणतीही चर्चा यूपीआयचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत केलं। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। जगातल्या सध्याच्या संघर्षपूर्ण आणि अस्थिर परिस्थितीतही भारतावरचा जगाचा विश्वास वाढत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली। जगातल्या अधिकाधिक देशात यूपीआयचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले। जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं भारताचं सॉवरिन रेटिंग 1 स्थान वर चढवलं आहे आणि ही प्रगती भारतानं 30 वर्षांनंतर केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। उद्घाटनापूर्वी त्यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्यांशी संवाद साधला आणि विविध दालनांना भेट देऊन फिनटेक क्षेत्रात होत असलेल्या नवोन्मेषाविषयी जाणून घेतलं। 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये 80+ देशांमधून 8,000+ जास्त संस्था, 5,000+ जास्त स्टार्टअप्स, 120+ जास्त नियामक, 500+ जास्त गुंतवणूकदार, तसंच धोरणकर्ते, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या, गुंतवणूकदार आणि इतर भागधारक सहभागी होणार आहेत। देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या मार्गांचं लोकार्पण बडोद्यातून केल्यावर ते बोलत होते। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: देशाच्या पश्चिम भागातल्या 5 राज्यांमधून माल वाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित हा रेल्वेमार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे। त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण आज मोदी यांनी केलं।
2: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है। डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है। इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है।
1: प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी वेगवेगळे लोहमार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430+ जास्त मालगाड्या धावू शकतील। शेतकऱ्यांना नाशवंत माल बाजारपेठेत जलदगतीनं पोहोचवण्यासाठी या मार्गाचा फायदा होईल। जेएनपीडीला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे। या माध्यमातून देशातील सुमारे 55% कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या जेएनपीटीच्या माध्यमातून होणाऱ्या माल वाहतुकीत या मार्गिकेमुळे मोठी वाढ होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। माल वाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3र्या टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे। रायगड जिल्ह्यात उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णू देववर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला। रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांमधून 178 किलोमीटर लांबीचा हा लोहमार्ग जात असून त्यावर 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे। या कॉरिडॉरमुळे जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार असून 2030 पर्यंत जेएनपीटी 1,00,000 TEU जास्त क्षमतेचं देशातलं पहिलं बंदर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। या कॉरिडॉरवरच्या सुविधांबद्दल त्यांनी सांगितलं।
3: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे। कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे, त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये, पहिल्यांदा कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे।
1: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे माल वाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णू देववर्मा म्हणाले। या कॉरिडॉरमुळे माल वाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले। सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच

0: इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
1: राज्यात नोकरभरतीत खेळाडूंच्या आरक्षणाबाबत सुधारित आरक्षण धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्यानुसार यशस्वी खेळाडूंना शासकीय निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षण लागू होईल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी प्रगती प्रकल्प सन 2026 ते 2031 या कालावधीत राबवण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घ्यायला तसंच त्यात राज्य शासनाचा हिस्सा समाविष्ट करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेले सर्व मुद्दे सोडवले आहेत, तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी भूमिका मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना मांडली.
2: शिष्टमंडळात जाऊन आम्ही जाऊन आलो ना, शिष्टमंडळ आम्ही स्वतः गेलो, चर्चा केली, सगळे मुद्दे आता निराकरण केले. आता त्यांनी त्याच्यात विचार केला पाहिजे की सरकार ज्यावेळी एक पाऊल पुढे येतं तर आपणही दोन पाऊल पुढे येऊन सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद दिला पाहिजे.
1: 58 लाख नोंदी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये लावल्या आहेत. सरकारनं घेतलेल्या निर्णयांप्रमाणे निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी आजपासून मराठवाड्यातले दौरे सुरू केले आहेत. त्यांच्या दौऱ्यातूनही वस्तुस्थिती समोर येईल असं विखे पाटील म्हणाले. कुणबी दाखले देण्याच्या प्रक्रियेलाही गती यावी म्हणून शिबिरांचं आयोजन मंडळ स्तरावर केलं जाणार आहे. यासाठी लोकांनीही अर्ज केले पाहिजेत असं ते म्हणाले. सरकारचं शिष्टमंडळ यापुढे जरांगे यांच्या भेटीला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे समाजासाठी विखे पाटील यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. दरम्यान मराठा आंदोलकांनी मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दा 2 दिवसात सोडवावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना तसंच एसटी बसना टोलमाफी देण्यात आली आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन अशा आशयाचं स्टिकर स्वरूपातील विशेष टोल माफी पास दिले जातील. शिवसेनेनं पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांच्यासह एकंदर 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. बेजबाबदार वागणूक आणि पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई केल्याचं पक्षाच्या पत्रकात म्हटलं आहे. दहीहंडीच्या दिवशी जखमी गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यावरून आणि कथित पैशांच्या प्रकरणावरून पक्षाचे पदाधिकारी आणि रुग्णालय प्रशासनात वाद झाला होता आणि यावर एकंदर 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या प्रकरणी पालघर पोलिसांनी राहुल घरत यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसानं ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातल्या सोयाबीन पिकासह उडीद, तूर, मूग, ऊस फळबागा वाळून गेल्यानं शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी दिलं आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाऊस न पडल्यानं सोयाबीनसह इतर पिकांवर संकट आलं आहे. त्यामुळे सरकारनं नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करावा आणि जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा स्वतंत्र रकाना असावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती असं काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य हरीश चौधरी यांनी आज मुंबईत सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन. जगाच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्राचा इतिहास यूपीआय शिवाय

0: This is 107.1 megahertz FM Rainbow. Please stay tuned for the news in Marathi.
1: Akashvani Mumbai. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रमाणेच विमा आणि इतर वित्तीय उत्पादनं सुलभतेनं नागरिकांना मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मुंबईत उद्योजकांना आवाहन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 2 सुवर्णपदकांसह 5 पदकं. यूपीआयप्रमाणेच विमा, कर्ज मिळवणं, निवृत्ती वेतन, शेअर बाजारातले व्यवहार यासारख्या गोष्टी नागरिकांना सुलभरित्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जगभरातल्या उद्योजकांना केलं. प्रधानमंत्र्यांनी मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात 7व्या

0: ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते.
1: फिनटेक इन्शुरन्स प्रोडक्ट्स और अन्य फाइनेंशियल सर्विस तक भी एक्सेस आसान बना सकता है. ये सब भी उतने ही सरल, सहज और सुलभ हो सकते हैं जितना आसान आज QR कोड से पेमेंट करना है.
0: जगात वित्तीय तंत्रज्ञान या विषयावरची कोणतीही चर्चा UPIचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे गौरव उद्गार त्यांनी यावेळी काढले. आता हे तंत्रज्ञान 11 देशांमध्ये सक्रिय असून आणखी इतर देशांमध्ये त्याचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना UPIची सुविधा मिळाली तर मायदेशी पैसे पाठवणं सुलभ होईल, तसंच हे तंत्रज्ञान आपण विकसित केलं असल्यानं त्याचे नियम आपल्याला ठरवता येतील असंही ते म्हणाले. वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्र बळकट करण्यासाठी नवोन्मेष आणि सायबर सुरक्षा या दोन घटकांवर भर देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
1: पहिला, हमें भारत में सायबर सिक्युरिटी को टॉप नॉच बनाना है. दूसरा, हमारी इंडस्ट्री के पास अपने इथिकल डेटा प्रोटेक्शन स्टैंडर्ड होने चाहिए. तीसरा, हमें एक मजबूत फिनटेक रेगुलेटर इंडस्ट्री इनोवेशन इकोसिस्टम बनाना है. और चौथा, हमारे पास एक फिनटेक कंज्यूमर प्रोटेक्शन इंडेक्स होना चाहिए जिसके आधार पर हर कंपनी की पारदर्शी रेटिंग हो सके.
0: जगातल्या सध्याच्या संघर्षपूर्ण आणि अस्थिर परिस्थितीतही भारतावरचा जगाचा विश्वास वाढत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं भारताचं सॉव्हरिन रेटिंग एक स्थान वर चढवलं आहे आणि ही प्रगती भारतानं 30 वर्षांनंतर केली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्यापूर्वी त्यांनी राज्यातल्या नागरिकांना आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. उद्घाटनापूर्वी प्रधानमंत्र्यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्यांशी संवाद साधला आणि विविध दालनांना भेटी देऊन फिनटेक क्षेत्रात होत असलेल्या नवोन्मेषाविषयी जाणून घेतलं. 11 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत 80 जास्त देशांमधून 8,000 जास्त संस्था सहभागी झाल्या आहेत. देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या मार्गांचं लोकार्पण बडोद्यातून केल्यावर ते बोलत होते. देशाच्या पश्चिम भागातल्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित हा रेल्वेमार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3रा टप्प्याचं लोकार्पण मोदी यांनी आज केलं.
1: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है. इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है.
0: प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी वेगवेगळे लोहमार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 जास्त मालगाड्या धावू शकतील. शेतकऱ्यांना नाशवंत माल बाजारपेठेत जलद गतीनं पोहोचवण्यासाठी या मार्गाचा फायदा होईल. JNPTला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. या माध्यमातून देशातली सुमारे 55% कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या JNPTच्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीत या मार्गिकेमुळे मोठी वाढ होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेले सर्व मुद्दे सोडवले आहेत, तरी त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्या असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी भूमिका मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मांडली.
2: शिष्टमंडळ आम्ही स्वतः गेलो, चर्चा केली, सगळ्या मुद्द्याचं निराकरण केले. आता त्यांनी त्याच्यात विचार केला पाहिजे की सरकार ज्यावेळी एक पाऊल पुढे येतात, आपण एक 2 पाऊल पुढे येऊन सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद दिला पाहिजे.
0: राज्यातल्या प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना

शासकीय निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठी सुधारित धोरण लागू करायला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या सुधारित धोरणानुसार आरक्षणासाठी पात्र खेळाडूंना 3 महिन्यांच्या मुदतीत क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करून घेणं आवश्यक आहे. ऑलिम्पिक समर स्पर्धांमधले 2005 नंतर सलग 3 ऑलिम्पिक गेम्समध्ये समाविष्ट असलेले खेळ तसंच कबड्डी, खो खो, बुद्धिबळ, मल्लखांब आणि क्रिकेट हे खेळ आरक्षणासाठी पात्र असतील. पात्र खेळांची ही अट ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, आशियाई, पॅरालिम्पिक आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना लागू राहणार नाही. अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईतल्या जुहू इथल्या इस्कॉन मंदिरातल्या गोविंदा उपहारगृहासह एकंदर 11 उपहारगृहांचा परवाना निलंबित केला आहे. त्यात इस्कॉन मंदिरातल्या गोविंदा उपहारगृहासह इतर 2 उपहारगृहांचा समावेश आहे. गेल्या आठवडाभरात अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या तपासण्यांमध्ये या उपहारगृहांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं गंभीर उल्लंघन आढळून आल्यानं ही कारवाई केली असल्याचं एफडीएच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. याशिवाय झेप्टोच्या मालाड आणि कळव्यातल्या केंद्रांवरही एफडीएनं कारवाई केली आहे. जाती आधारित जनगणना करण्याची मागणी करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेनं मंजूर केला. जनगणनेच्या प्रक्रियेचा लाभ प्रत्येकाला मिळाला पाहिजे, तसंच लोकसंख्येचं जातवार सामाजिक स्थान स्पष्टपणे दिसलं पाहिजे. या हेतूनं जनगणनेत जातीची नोंद करावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अधव अर्जुन यांनी दिली. नवी दिल्लीत येत्या 12 आणि 13 तारखेला होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. द्विपक्षीय चर्चेदरम्यान उपस्थित होणाऱ्या अनेक मुद्द्यांपैकी रशिया युक्रेन संघर्ष हा एक महत्वाचा मुद्दा असेल असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि चीनमधले संबंध हळूहळू सकारात्मक दिशेनं वाटचाल करत असल्याचं जयस्वाल म्हणाले. संबंधांमधली ही हळूहळू होणारी सुधारणा आणि दोन्ही देशातल्या लोकांचे परस्पर संबंध अत्यंत महत्वाचे आहेत असंही त्यांनी नमूद केलं. नेपाळमधल्या विनाशकारी पुराबाबत ते म्हणाले की भारतानं या संकटाच्या वेळी तत्परतेनं प्रतिसाद दिला असून मदत, बचाव आणि पुनर्बांधणीच्या कामात सहकार्य करणं सुरूच ठेवेल. आतापर्यंत 7 विमानांद्वारे 95 टन मदत सामग्री पाठवण्यात आली असून आणखी काही मदत सामग्री लवकरच पाठवली जाईल अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेच्या शेवटून दुसऱ्या दिवशी आज भारतानं 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकांची कमाई केली. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात विद्यमान विश्वविजेता तोमन कुमार आणि श्याम सुंदर स्वामी या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं, तर सांघिक रिकर्व्ह प्रकारात हरविंदर सिंग आणि विजय सुंदी यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात भावना आणि पूजा यांना चीनच्या संघाने पराभूत केल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं, तर W1 मिश्र प्रकारात स्वाती आणि आदिल मोहम्मद नजीर अन्सारी यांनीही रौप्य पदक मिळवलं. वैयक्तिक W1 प्रकारात स्वातीनं कांस्य पदक जिंकलं. महिलांच्या कंपाऊंड प्रकारात मात्र भारताचं कांस्य पदक हुकलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI प्रमाणेच विमा आणि इतर वित्तीय उत्पादनं सुलभतेनं नागरिकांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मुंबईत उद्योजकांना आवाहन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3र्या टप्प्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 2 सुवर्णपदकांसह 5 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफएम रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमची रेडिओ सखी आरजे मानसी सावंत। आपण ऐकणार आहात आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सुरेल आविष्कार, अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन।

श्रोते हो, निसर्ग, श्रम, भक्ती आणि जीवन अनुभव यांचं अतिशय सहज सुंदर चित्रण करणारी ही भूपाळी होती. प्रभाती सूरनभी रंगती आणि दशदिशांना व्यापून राहिलेला निसर्ग सौंदर्याचा आणि त्यातून उमटणाऱ्या प्रसन्न भावनेचा सुंदर आविष्कार आपण या भूपाळीमध्ये ऐकला. अशीच एक सुंदर भूपाळी आपण पुढची ऐकूया.

श्रोते हो, निसर्गाच्या वर्णनातून थेट भक्तीच्या भावविश्वात घेऊन जाणारी ही भूपाळी होती आणि त्या प्रत्येक शब्दात एक विणवणी होती, पण त्याहून अधिक होती ती भक्ताची देवाशी असलेली आत्मीयता. श्रोते हो, भक्ती म्हटलं की मागणं आलंच, आणि तरी त्या मागण्यापलीकडेही एक समर्पणाची भावना असते. देवाच्या चरणी स्वतःला अर्पण करताना मनातला अपराध भाव, श्रद्धा आणि कृपेची अपेक्षा या सगळ्या भावना एकत्र येतात. आता याच भावविश्वातलं एक सुंदर भक्तिगीत आपण ऐकूया.

श्रोते हो, संगीताला केवळ मनोरंजनाचं माध्यम न मानता त्याच्याकडे एक आध्यात्मिक अनुभूती म्हणून पाहणाऱ्या रचनांमध्ये एक वेगळंच सामर्थ्य असतं. स्वर आणि शब्द यांच्या मिलाफातून जेव्हा अंतर्मनालाही स्पर्श करणारा अनुभव निर्माण होतो तेव्हा त्या संगीताला ना नादब्रह्म म्हणावं असं वाटतं. अशीच तेजोमय अनुभूती देणारं हे पुढचं भक्तिगीत ऐकूया.

श्रोते हो, तेजोमय नादब्रह्मातून निर्माण झालेली ही भक्तिभावाची अनुभूती आता नामस्मरणाकडे घेऊन जाते. संत परंपरेत नामाला केवळ उच्चाराचं नव्हे तर

श्रोते हो, अमृतापेक्षा वरचढ कायच असू शकतं ना, कारण भगवंताच्या नामाची तुलना त्या अमृतासोबत केली होती. श्रोते हो, नामस्मरणातून भक्त आणि भगवंत यांच्यातलं अंतर जणू नाहीसच होतं. आणि मग देव केवळ पूजेपुरता मर्यादित न राहता तो माऊली साक्षात मातृत्व, आधार आणि आपल्या सुखदुःखाचा साक्षीदार होतो. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत विठ्ठलाचं हे माऊली रूप विशेष जिव्हाळ्याचं मानलं जातं. आणि आता त्याच भक्तिभावाने उथंबलेलं हे पुढचं भक्तिगीत ऐकूया.

श्रोते हो, बघता बघता 5:32 झालेली आहेत आणि आपण वंदन या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात वळलेलो आहोत. श्रोते हो, मला सांगा, आपल्या आयुष्यात ना अनेक मित्र भेटतात. अगदी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावर, शाळेत, कॉलेजमध्ये, कामाच्या ठिकाणी वेगवेगळे सखेसोबती आपल्या आयुष्याचा एक भाग बनत जातात. काही मित्रांसोबतचं नातं फक्त मजामस्तीपुरतंच असतं, म्हणजे तितक्यापुरतं एन्जॉयमेंट केलं झालं, तर काही सोबत सुखदुःखाच्या गप्पा रंगतात. काही मित्र असे असतात ज्यांच्याशी वर्षानुवर्षही भेट होत नाही, तरी मनातलं नातं मात्र तसंच टिकून राहतं. पण या सगळ्या मैत्रीच्या नात्यांकडे जरा बारकाईने पाहिलं तर एक प्रश्न मनात येतो, आपल्या आयुष्यातले हे सगळे मित्र खरंच आपले असतात का? कारण सुखाच्या काळात आपल्या आजूबाजूला माणसांची कमी अजिबात नसते. आपल्या आनंदात सहभागी होणारे, आपल्या यशाचं कौतुक करणारे अनेक जण आपल्यासोबत असतात. पण जेव्हा परिस्थिती बदलते, आनंदाची जागा दुःख घेतं आणि आयुष्याची वाट थोडी कठीण होते, तेव्हा मात्र नात्यांची खरी परीक्षा सुरू होते. आणि म्हणूनच आपण नेहमीच एक म्हण ऐकत आलो आहोत, संकटात जो कामी येतो तोच खरा मित्र. पण गंमत अशी की ही गोष्ट आजची नव्हे. आपल्या संतांनी, आपल्या विचारवंतांनी ही